सुप्रभात श्रोते हो, FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ, शके 1948, 28 मे 2026. आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी रेणुका सुतवणे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारणाला आरंभ करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देसकार आपण ऐकला. एफएम 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचा हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: देशभक्ती याविषयी डॉक्टर शिरीष खेडगेकर यांचे विचार.
1: स्वतःच्या देशावरील, देशातील नागरिकांवरील, देशाच्या संस्कृती आणि परंपरेवरील प्रेम म्हणजे देशभक्ती. प्राचीन काळापासून आदर्श देशभक्तांची परंपरा भारतभूमीला लाभली. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे नरवीर तानाजी मालुसरे, छत्रपती शिवरायांच्या प्राणाच्या रक्षणार्थ स्वतःचा प्राण गमावणारे बाजीप्रभू देशपांडे आणि आत्मबलिदानानं देशरक्षणाचा उत्तुंग आदर्श निर्माण करणारे छत्रपती संभाजी महाराज अशी देशभक्तीची अभिमानास्पद शिवकालीन परंपरा महाराष्ट्राला लाभली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आंदोलन पर्वात सेनापती बापट भाषणातून जनतेला सांगायचे, देशाचा संसार माझे अंगावरी असे थोडे तरी वाटू द्या हो. अशी देशभक्ती मनात असलेले लाखो देशभक्त त्या काळात होते आणि आजही आहेत. परंतु देशभक्ती व्यक्त करण्याचे प्रत्येक व्यक्तीचे मार्ग वेगवेगळे असतात. काही देशभक्त सैन्यात दाखल होतात, काही रुग्णसेवेचा समाजसेवेचा मार्ग अंगीकारतात, काही जण अभियंते होऊन देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी हातभार लावतात आणि काही विधिज्ञ संविधान आणि कायद्याच्या संरक्षणाचं काम करतात. लोकशाही देशाचा नागरिक म्हणून मतदान करण्यासारख्या काही संवैधानिक कर्तव्यांचं पालन करणं हे सुद्धा आपल्या देशभक्तीचं निदर्शक असू शकतं. सामाजिक उत्थानासाठी, सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी आणि सामाजिक सौहार्द वर्धिष्णू होण्यासाठी आवश्यक योजनांच्या आखणीतील आणि तत्संबंधित उपक्रमांच्या आयोजनातील सहभागाद्वारे नागरिक देशभक्तीचं केवळ प्रदर्शन न करता देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावू शकतात. वर्षातून 3-4 वेळा राष्ट्रीय सणानिमित्त राष्ट्रध्वजाला वंदन करणं म्हणजे देशभक्ती नव्हे. खरी देशभक्ती म्हणजे राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातील आपला सहभाग. पारतंत्र्याच्या सर्वभक्षक काळात देशभक्तीचा आदर्श घालून देणारे लाखो स्वातंत्र्यप्रेमी देशभक्त भारत देशात होऊन गेले. आपल्या महाराष्ट्र प्रांताला महात्मा गांधी देशभक्तांचं मोहळ म्हणून संबोधित असत. असंख्य देशभक्तांनी लाखो सामान्य भारतीयांना बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. वंदे मातरमचा वीरघोष करीत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे सारख्या देशभक्त तरुणांनी हसत हसत फासाचा दोर गळ्यात घालून घेतला. एडनच्या तुरुंगात जाताना क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी एका गाठोड्यात मातृभूमीची माती सोबत बांधून घेतली होती आणि संवेदनशील कविमनाच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे प्राण मातृभूमीच्या दर्शनास्तव तळमळले होते. नभी नक्षत्रे बहुत एक परिप्यारा मज भरतभूमीचा तारा या देशभक्तीचं दर्शन घडवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यपंक्तींचं विस्मरण होऊ नये. तुझसाठी म्हणजेच प्रिय मातृभूमीसाठी मरण ते जनन असं लिहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या विलक्षण काव्यप्रतिभेचं दर्शन देशवासियांना घडवलं. मातृभूमीचा जय जयकार करणारी जयोस्तुते श्री महन मंगले ही देशप्रेमातून स्फुरलेली त्यांची भारतमातेची आरती. मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा वयाच्या 15व्या वर्षी करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंदुस्थानातील क्रांतिकारी चळवळीचे अग्रदूत. आजच्या त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रेरणादायी स्मृतींचं स्मरण आणि विनम्र आदरांजली.
0: अमृतधारा कार्यक्रमात देशभक्ती याविषयी डॉक्टर शिरीष खेडगेकर यांचे विचार आपण ऐकले आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा.

कार्यक्रम कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना, संगीतकार कमलाकर भागवत.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182।

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेव स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz. कार्यक्रमात आता ऐकूया आनंद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली दामोदर शिरवळे यांची रचना स्वर प्रल्हाद शिंदे यांचा.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय। डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।

आशा भोसले यांनी गायलेली पंडित भरत व्यास यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं बाबू सिंह यांचं. श्रोतेस्वरांजली कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्तीपर रचना. संगीतकार मधुकर गोळवलकर.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. श्रोते, स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, होता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम. तत्पूर्वी
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले जडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे. सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
4: ठेवला
5: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा.
8: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके, वसंतराव नाईक, मराठवाडा

0: विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय हट्टा येथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहे. तरी आज आपण खरीप पूर्व आणि खरीप हंगामातील महत्वाचा विषय म्हणजे पाण्याचे योग्य व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. याचे कारण जाणून घ्यायचे जर झालंच तर पाणी हे पिकाच्या वाढीचे महत्वाचे माध्यम आहे, परंतु अनियमित पाऊस, हवामान बदलामुळे झालेली भूजल पातळीतील घट आणि हवामान बदलामुळे पाण्याची उपलब्धता कमी होत आहे, वाढते तापमान यामुळे इव्हापोरेशन ट्रान्सपिरेशनचा रेट देखील वाढलेला आहे, त्यामुळे पाण्याची गरज ही अधिक भासत चालली आहे. याचा होणारा परिणाम आपण जर जाणून घेतला तर पाण्याची कमतरता झाल्यास स्टोमॅटा ह्या क्लोज होतात आणि स्टोमॅटा क्लोजर झाल्यामुळे ज्याचा परिणाम म्हणून प्रकाश संश्लेषण देखील कमी होते, सोबतच मुळांची वाढ मर्यादित राहते, पोषण द्रव्यांचे शोषण घटते, ती उत्पादनात लक्षणीय घट होते. दुसरीकडे अतिपाऊस दिल्यास जलभराव होऊन मुळांचे ऑक्सिजन कमी मिळते आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढतो. यामुळे आपल्याला पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. याचा उपाय करायचा जर झाला तर आपण प्रथम पिकांच्या अवस्थेनुसार सिंचन करणे आवश्यक असते. पिकांच्या अवस्था ह्या वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या अवस्था असू शकतात, पण त्यामधील क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस जसे की अंकुरण, फुलधारणा, दाणे भरणे अशा अवस्था आहेत ज्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण मिळाला किंवा पाणी हे योग्य पद्धतीने नाही दिल्यास त्याचा हा होणाऱ्या उत्पादनावर निगेटिव्ह इम्पॅक्ट जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे पिकाच्या अवस्थेत सिंचन हे योग्य प्रमाणात असले पाहिजे. त्यानंतर ड्रिप सिंचन पद्धतीचा वापर, पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचतो त्यामुळे त्यापासून होणारी पाण्याची बचत ही जवळपास 60% असते, त्यामुळे आपल्याला वॉटर यूज इफिशियन्सी देखील वाढते. वॉटर यूज इफिशियन्सी ड्रीप इरिगेशन या पद्धतीमुळे जवळपास 60% वाढते. तिसरं स्प्रिंकलर सिंचन किंवा तुषार सिंचन हलक्या जमिनीमध्ये आणि समतल नसलेल्या जमिनीत या पद्धतीचा वापर आपल्याला करता येतो, जेणेकरून ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे वारंवार देता येईल आणि समतोल नसल्यामुळे आपल्याला नॉर्मल पद्धतीच्या व्यतिरिक्त या पद्धतीचा वापर करावा. त्यानंतर मल्चिंग केल्यास मृदेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते आणि पाण्याचा जो अपव्यय होणार आहे तो कमी होऊन पाण्याचं योग्य व्यवस्थापन होऊ शकतं. तसेच त्यासोबतच बांध बंदिस्त किंवा कंटूर बंडिंग किंवा पाणी साठवण यामुळे पाण्याचा प्रभावी वापर करता येतो. आधुनिक तंत्रज्ञानात मृदा आर्द्रता सेन्सर म्हणजेच मॉइश्चर सेन्सर देखील वापरून आपण आवश्यकतेनुसार गरज आहे तेवढ्याच पाण्याचं नियोजन आपण करून सिंचन करता येते. यातून आपण निष्कर्ष सांगायला झालं तर पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यास पाण्याची बचत, उत्पादनात वाढ आणि शेतीची शाश्वतता साध्य करण्यात आपल्याला यश मिळू शकतं. योग्य पद्धतीने पाणी वापरणे म्हणजेच भविष्यातील पाणी सुरक्षेची हमी आहे. तर मी या सर्व माहितीच्या आधारे असं सांगू शकते की शेतकरी मित्रांनो, प्रत्येक थेंबाचा योग्य वापर केला तर त्याचं कन्वर्जन, त्याचं रूपांतर हे तुमच्या होणाऱ्या उत्पादनात होईल आणि त्याचा आपल्या शेतीला अधिक कार्यक्षम बनवण्यास मदत होईल. तर त्यामुळे पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे सर्व उपायांचा आपण सर्व शेतकरी मित्रांनी वापर करावा. धन्यवाद.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक
2: ये. नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
4: ऋषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. निर्मिती आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाहीये, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाईक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3ची डिफिशियन्सी ही महत्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच अॅनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या, ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात. या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले.

क्ले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि एमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारं ऍसिटिक ऍसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ऍसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लास्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालयं, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाईम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये रुपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायो क्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती.

0: एफएम 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 6:55 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. श्रोते आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अरुण दाते यांचा.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: जगाच्या पाठीवर या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते, आपण ऐकला डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांजली.

0: यांचा प्रायोजित कार्यक्रम. एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट
4: आत्मा मलिक online.com.
5: कस्टमर केयर कुठे? हाँ मॅडम,
6: बोला.
5: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
6: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
5: पण हे होईल कसं?
6: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
5: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
6: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
5: बस
6: बस
5: समजलं.
6: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
9: नीट JEE की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com. आत्मा मालिक.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: अवैध नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. हायड्रोजनवर धावणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची परवानगी. ईद उल अझा बकरीद निमित्त देशभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आणखी 2 जणांना अटक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधावाटप, वाहतूक आणि व्यवस्थापन सहाय्यासाठी असलेली सार्थक पीडीएसई योजना पुढचे 5 वर्ष सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. या योजनेसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अन्नधान्याच्या आंतरराज्य वाहतूक आणि हाताळणी खर्चासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय सहाय्याच्या नियमांमध्ये समितीनं सुधारणा केली आहे. देशभरात अनेक भागात तापमानात वाढ झाली असून वाढत्या उन्हात नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तीव्र उन्हामध्ये शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवावी, बाहेर जाताना पिण्याचं पाणी सोबत ठेवावं, तहानलेल्या व्यक्तींसाठी पेयजलाची व्यवस्था करावी, प्राणी तसंच पक्ष्यांसाठी पाण्याने एक भांडं भरून ठेवावं असा सल्ला पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात दिला आहे. कांद्याच्या हमीभावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा तसंच कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत काल नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता राज्य सरकारनं सुचवलेल्या उपाययोजनांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाची मतदार यादी पुनरीक्षण एसआयआर प्रक्रिया अवैध ठरवता येणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार निवडणूक आयोगाला एसआयआर आयोजित करण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. बिहारमध्ये एसआयआर संदर्भात निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेच्या आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठानं हा निकाल दिला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना किमान 2 भारतीय भाषांसह 3 भाषा शिकणं अनिवार्य करणाऱ्या धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय विचार करणार आहे. न्यायालयानं केंद्र सरकार, मंडळ आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद एनसीईआरटी यांना 2 आठवड्यांच्या आत प्रतिसाद देण्यासाठी नोटीस बजावली आहे. हायड्रोजनवर धावणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. ही 10 डब्यांची डेमू रेल्वे हरियाणा राज्यातल्या जिंद ते सोनीपत या मार्गावर धावणार आहे. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही रेल्वे पर्यावरणपूरक आणि हरित वाहतुकीच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. ही रेल्वे ताशी जास्तीत जास्त 75 किलोमीटर वेगाने धावेल अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथं आज सकाळी 7:30 अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे निर्मित स्वरराज वंदे मातरम हा सांगीतिक अभिवादनपर कार्यक्रमही सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ सांस्कृतिक सभागृहात रात्री 8:00 होणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. या निवडणुकीसाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा काल मुंबईत झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. 2 दिवसात पुन्हा बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागावाटपाचा निर्णय जाहीर करू असं सपकाळ यांनी सांगितलं. ईद उल अझा म्हणजेच बकरीदचा सण आज श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरीद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. देशाच्या काही भागांमध्ये

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सार्थक पीडीएस योजना पुढची 5 वर्षे सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याच्या हमीभावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया.

0: मध्ये काल बकरीद साजरी करण्यात आली. या निमित्तानं विशेष नमाज पठणासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं काल आणखी दोन जणांना अटक केली. लातूर इथले डॉ मनोज शिरुरे याला चौकशीनंतर काल ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी अटकेत असलेले पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून शास्त्राचे प्रश्न जाणून घेतल्याचा शिरुरे याच्यावर आरोप आहे. पुण्यातल्या डॉ अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी इथले रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक तेजस शहा याला देखील सीबीआयनं काल अटक केली. त्यांना आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवली होती. या प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. केंद्र सरकारला नुकतीच 12 वर्ष पूर्ण झाली. या काळात कररचनेत सरकारनं केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे देशवासियांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. यामुळे करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीशी यासंदर्भात बोलताना जोशी म्हणाले,
1: मोदी सरकारची सगळ्यात मोठी उपलब्धी कुठली असेल तर कररचनेमध्ये सरलता आणि प्रचंड सूट. कोणी एकेकाळी वर्षाला 2 लाखानंतर टॅक्स बसायचा, कोणी एकेकाळी आपल्याकडे ऑक्ट्राय होता, वॅट होता, एक्साइज ड्युटी होती, आता फक्त जीएसटी. दोनच स्लॅबमध्ये आपल्याला जीएसटी भरावा लागतो. पूर्वीच्या काळामध्ये 50, 56, 70 असे वेगवेगळे टक्क्यांनी टॅक्स असायचा, तो सगळा टॅक्स आता साफ करण्यात आलेला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात जीएसटी कलेक्शन सुद्धा होते. आता प्रत्येक जण टॅक्स भरायला उत्सुक आहे आणि एवढंच नाही तर टॅक्समध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वृद्धी झालेली आहे.
0: छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं इंधन दर वाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या क्रांती चौक भागात कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर तसंच शहर जिल्हाध्यक्ष सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात दरवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथले गिर्यारोहक दत्ता सरोदे आणि विनोद विभूते यांनी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राष्ट्रध्वज फडकावला. दत्ता सरोदे हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत कार्यरत असून त्यांनी यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतलं सर्वोच्च माउंट किलिमांजारो तसंच युरोप खंडातलं सर्वोच्च माउंट एल्ब्रस या शिखरावर तिरंगा फडकावला आहे. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली. महिलांच्या गटात युवा खेळाडू दिव्या देशमुखीनं कोनेरू हम्पी हिचा आर्मागेडन फेरीत पराभव केला. पुरुषांच्या गटात जागतिक विजेता डी गुकेश याचा अमेरिकेच्या वेस्ली सो यानं तर आर प्रज्ञानंद याचा फ्रान्सच्या अलिरेझा फिरोझा यानं पराभव केला. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एचएस प्रणॉय तसंच लक्ष्य सेन या दोघांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत के श्रीकांत तर महिला एकेरीत मालविका बनसोड या दोघांना पराभवाचा सामना करावा लागला. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या दुसऱ्या प्ले ऑफ सामन्यात राजस्थानच्या संघानं सनरायझर्स हैदराबादचा 47 धावांनी पराभव केला. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीनं 29 चेंडूत 97 धावा केल्या. तो प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. वैभवनं आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक चौथ्यांदा 10 अधिक षटकार मारण्याच्या क्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या स्पर्धेत दुसरा क्वालिफायर सामना उद्या राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या सामन्यातला विजेता संघ येत्या रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध अंतिम सामन्यात खेळणार आहे. हिंगोली जिल्ह्यात काही भागात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सेनगाव तालुक्यात सवना कडोळी परिसरात गारपीटही झाली. गोरेगाव ते कडोळी दरम्यानच्या ओढ्याला पूर आल्यानं या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. गारपीटीमुळे केळी आंब्यासह फळबागांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव जिल्ह्यात 4 गावात 6 टँकरच्या मदतीनं दररोज पाणी पुरवठा केला जात आहे. यासोबतच 24 गावातल्या 41 खासगी विहिरी जिल्हा प्रशासनानं अधिग्रहित केल्या आहेत. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 46.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 41.9, छत्रपती संभाजीनगर 39.8 तर धाराशिव इथं 38.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस उष्णतेचा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट तर मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्थक पीडीएस योजना पुढची 5 वर्षे सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याच्या हमीभावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि हायड्रोजनवर धावणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची परवानगी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:20 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, या रूपरेषेनंतर लगेचच 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल्स सिस्टीम ऑफ प्रॉडक्टिव्हिटी यूएसपी. 7:50 मराठी चित्रपट संगीत. 8:40 9:10 आणि दुपारी 2 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल.

सकाळी 9:35 आणि उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 10:05 आणि गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:20 आणि प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ. श्रोते, सकाळी 10:30 आणि हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आजचा विषय आहे स्क्रिझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. सहभागी तज्ञ आहेत मनोविकार तज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. 11:05 आणि गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम निवेदन रेणुका सुतवणे यांचं. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात हितगुज या मालेत कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत आणि तिच्या शब्दातून या सदरात सुरेखा देवघरे यांचं मनोगत. 1:05 आणि आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण गीतबहार. 1:40 आणि सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आणि 2:30 आणि विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 4:00 संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, सायंकाळी 5:30 आणि युववाणी कार्यक्रमात वेदविश्वाचा या मालेत समर बोबडे याने घेतलेला वेद तसंच करिअर मंत्र या मालेत इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर दिनेश पडुणे यांची मुलाखत. 6:30 आणि कामगार सभा. 7:15 आणि वृत्तविशेष हे तीनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आणि शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. रात्री 8:15 आणि लोकसंगीत. 8:30 आणि भावधारा. 9:30 आणि कंट्री वाईड. 9:45 आणि इन्साईट्स. 10:00 नादब्रह्म आणि 10:30 आणि नभोनाट्य हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकडिस प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः आपदा मित्र कार्यक्रम, आपदा मित्र व आपदा सखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी, आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः LCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे, तर ती नेमकी आपण कशी करत आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी आणि क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती जी यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगळी यंत्रणा आहे शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनातील जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम युवक घडावेत, या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतोय, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स

0: असतात, त्यांची साधनं जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी, ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, एनडीआरएफ एसडीआरएफ मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात, या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
1: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
0: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 पर्यंत, जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 पर्यंतच्या उपाययोजना, नंतर 2035 पर्यंतच्या उपाययोजना आणि 2047 मध्ये. यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलाय. यासाठी 2029 पर्यंत आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047, तर सुरुवातीला आपली जी एनडीआरएफ मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देतंय. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्यादृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे. झिरो टॉलरन्स म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे एसईओसी मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेगवेगळे इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं, त्याच्याकडे पॉझिटिव्ह पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे हा जो सीझन आहे उष्माघाताच्या घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात, यावेळेस नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी अडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगवेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अतिउत्साह काय बऱ्याच वेळेस असतो तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अतिउत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत, जे नंबर्स 1077A, 112A यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर

फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे. रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवलीय कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. स्वरांजली
0: श्रोतेहो, आज सकाळी 11:05 प्रसारित होणाऱ्या स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्यप्रचार आणि मणीचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे आणि एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा गावाला वळसा या आणि अशा अनेक मणी वाक्यप्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार मणी माहीत असतील तर अवश्य सांगा स्वरसंवाद या कार्यक्रमात. विषय आहे वाक्यप्रचार आणि मणी. वेळ सकाळी आज 11:05 ते 11:40 आणि संवादिका आहेत सविता गुटाळ. तेव्हा अवश्य फोन करा स्वरसंवाद या कार्यक्रमात.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर.
0: आकाशवाणी
3: FM 101.7 MHz वर आकाशवाणी सहित छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:40 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी USP.
4: श्रोतेहो, आपण रोजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि असमाधानी जगात आपण यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण या प्रवाहात काही क्षण थांबून कधी स्वतःला विचारतो का की आपण स्वतः यशस्वी आहोत का? आपल्याला नक्की मुक्ती कशातून हवी आहे आणि दुःख टाळता येऊ शकते का? आपण कायम सुखी आनंदी राहू शकतो का? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या मनाला अगदी मुळाशी जाऊन विचारायला लावतात. IIM अहमदाबादचे पदवीधर, माजी IAS अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे तुमचा कार्यक्रमात.
5: नमस्कार
4: सर. आपण जसं म्हणतो की चेतन मनावर आपण नियंत्रण

0: घेऊ शकतो किंवा ठेवायला पाहिजे, तसंच अचेतन मनाचं सुद्धा असतं का?
1: अचेतन मनवर तुम्ही प्रभाव टाकू शकता, त्याला कंट्रोल करण्याची संकल्पना ही थोडी चुकीची असेल.
0: ओके.
1: त्याला आम्ही वेगळे वेगळे निर्देश देऊ शकता, त्याप्रमाणे तो रिस्पॉन्स करेल. पण कंट्रोल करणं हा शब्द, कंट्रोल हे सगळी गोष्ट आहे हे चेतन मनाची आहे. आमची मनात खूप इच्छा असते की मला माझा खूप पॉवर वाढला पाहिजे, मी जगाला कंट्रोल केलं पाहिजे, हे सगळं चेतन मनाची गोष्ट आहे. अचेतन मन शांत आहे, तो खूप डिवाईन आहे, त्याच्या मनात हे सगळे इमोशन्स येत नाही.
0: बरोबर सर. दुसरं आणखीन एक विचारायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात नेहमी आपण सोपी वाट निवडावी का अवघड मार्गातली आव्हाने पेलावी का अडचणी आल्यानंतर सोपी वाट निवडावी?
1: असे चॉईस इतकं हमखास मिळतात का?
0: नाही.
1: जाताना दोन मार्ग मला दिसतात. सुरुवातीला जर मला दिसलं की हा मार्ग खडकाळ आहे आणि हा मार्ग सोपा आहे, तर आमच्या चेतन मन काय म्हणतो, सोपे मार्गाने जाऊया. पण त्या क्षणी आम्हाला माहित नाहीये की पुढे जाऊन हा खडकाळ मार्ग कदाचित जास्त सोपा होईल आणि हे जे सोपं दिसते पुढे जाऊन खडकाळ होऊ शकतो. त्यामुळे तिथे निर्णय घेणं फक्त सोपा आहे किंवा खडकाळ आहे त्याच्यावर अवलंबून न राहतात, थोडासा जास्त अभ्यास केला तर बरं होईल. पण एक गोष्ट आहे की साहजिकच आम्ही निवडताना एक सोपा मार्गच निवडतो, पण ते असं एकदम सोपा मार्ग निवडण्यापेक्षा थोडा एक क्षण जर थोडा गंभीरतेने तुम्ही विचार केला तर कदाचित तुम्हाला बरोबर मार्ग मिळेल. आणि ह्याच्यामध्ये तुमच्या अचेतन मन नेहमी तुमच्या मदतीला असतो. ज्याला आम्ही म्हणतो की कधी कधी तुम्ही शांतपणाने आतून जर उत्तर मागितलं तर तुम्हाला उत्तर मिळतो आणि तो उत्तर देतो अचेतन मन.
0: अच्छा.
1: कारण आमच्यापेक्षा जास्त व्याप्ती इन्फॉर्मेशनची ती अचेतन
0: मनाकडे असते.
1: चेतन मन काय आहे, जिथपर्यंत माझी दृष्टी जाते तिथपर्यंत बघू शकतो ना. जितकं मी लांबून ऐकू शकतो, 100-200 मीटरच्या नंतर कोणी बोलत असेल मला नाही ऐकू येणार.
0: बरोबर.
1: पण अचेतन मन, मन के नैन हजार,
0: वा
1: खूप लांब पर्यंत बघतो. तर कधी कधी जे म्हणतात आम्ही की ध्यान करा, थोडेसे मेडिटेशन करा, थोडी शांतपणाने तुम्ही विचार करा, आतून तुम्हाला उत्तर मिळणार, ते अचेतन मनला जास्त माहीत असतं.
0: बरोबर. पण तुम्ही आता म्हणाल त्याप्रमाणे मनाकडे या सगळ्याची उत्तरं असतात, पण आजच्या डिजिटल युगात आपण 1000 किलोमीटरच्या माणसाशी मोबाईलवर बोलू शकतो, पण स्वतःशी बोलण्याचं यंत्र अजून काही डेव्हलप झालं नाही, तर त्याबद्दल काय सांगाल आणि माहोपेक्षा त्यात कशी मदत करतं?
1: मोबाईल मानवाने निर्मित केलेले आर्टिफिशियल यंत्र आहे.
0: हो.
1: निसर्गाने आम्हाला दिलेले, आमचे पूर्वजाकडून आलेले, जिनेटिकली आलेले जे आमचे पॉवर्स आहेत ते जास्त महत्वाचे आहेत. आतून तुम्हाला स्वतःशी बोलायचं असेल तर ते मार्ग जास्त सोपा आहे. त्याच्यामध्ये बटन दाबायची काही गरज नाही आणि नंबर टाकायची गरज नाही. फक्त तुम्ही तुमचे नयन बंद करा, तुमचे डोळे बंद करा, तुमचे कानाकडे तुम्ही बाहेरची येणारी जे काहीही तुमचे आवाज असतील त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करून आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला उत्तर मिळणारच. आणि हे मोबाईलपेक्षा जास्त सोपं आहे, हे निसर्गाने बनवून दिलेलं आहे. तुमच्याच अचेतन मन आहे ना. तर स्वतःचे अचेतन मन बरोबर संवाद करणे ह्याला काही मोबाईलच्या नंबरची गरज नाहीये.
0: बरोबर आहे. चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030-911-302, 7030-911-302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030-911-302, 7030-911-302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. पण सर तेच कॉन्सन्ट्रेशन आजच्या धकाधकीच्या काळात होऊ शकत नाही बऱ्याचदा, तर त्याबद्दल काय करावं? मग
1: घाबरलेले अवस्थेमध्ये मानव निर्णय घेऊ शकत नाही.
0: बर.
1: जर आम्हाला असं वाटलं की खूप जास्त माझ्यावर स्ट्रेस आलाय, टेन्शन आलाय, आता काय करू आणि काय नाही करू, किंकर्तव्य विमूढ परिस्थिती झालेली आहे, तेव्हा त्याला निर्णय घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रॅशनल थिंकिंग येत नाही. जसं जंगलात जर हिरण तिथे आहेत आणि अचानक वाघाचा हल्ला झाला तर हिरण इथे तिथे पडू लागतात, त्यांना विचार करण्याची संधी मिळत नाही. त्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे एकतर तुम्हाला धावायला लागेल तिथून, एस्केप करायला लागेल किंवा सामना करायला.

0: लागेल, ह्याच्या तिसरा पर्याय नसतो जंगलात.
1: बरोबर.
0: आजच्या या युगामध्ये आमच्याकडे एक गोष्ट आहे, मी थोडक्यात थोडा सायंटिफिक सांगतो.
1: येस सर.
0: की जनावरांमध्ये आणि मानवमध्ये एक मोठा फरक असतो. मानवकडे आमचे मेंदूमध्ये एक पुढची एक भाग आहे, त्याला आम्ही म्हणतो प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स. हा प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स फक्त मानवाला मिळालेला आहे, जनावरांमध्ये नाही आहे. दुसरं, लहान मुलांमध्ये प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स नसतो, 1.5-2 वर्षाच्या नंतर तो डेव्हलप होतो. साम्य काय आहे? प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स तुम्हाला कल्पनाची शक्ती देतो, ज्याला आम्ही म्हणतो इमॅजिनेशन. दुसरा, नकारच्या विश्लेषण करण्याची शक्ती तुम्हाला प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स देतो. लहान मुलाला जर तुम्ही सांगितलं तिथे बसू नको, तुम्ही बघा तू तिथे जाऊनच बसणार, कारण हे नको नेगेटिव्ह कमांड प्रोसेस करण्याची क्षमता त्याच्यात नाही आहे, त्याच्या प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स डेव्हलप नाही झालंय. जनावर आणि मानव मध्ये प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्सचा सर्वात जास्त
1: फरक आहे.
0: मानव बसून कल्पना करतो, हे पंछी मला आकाशात दिसतात, एक दिवस मी असं उडू शकतो का, त्याच्यातून विमानाचे निर्माण झाले.
1: अगदी.
0: कारण ते कल्पना शक्ती होती, ते फक्त प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्समुळे येतो. आम्हाला पहिले आमचे जन्माचे 1-2 वर्षपर्यंत प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स नसते, त्याच्यानंतर डेव्हलप होतो. आणि त्यामुळेच तुम्ही जे सांगितलं की तुम्ही लहान मुलाला तुम्ही म्हणतात की हा फार उद्धट झालेला, तर ऐकत नाही. मी जे म्हणतो नाही करायचं तोच करतो, त्याला ते नाही शब्द ऐकू शकत नाही, त्यामुळे तोच करतो तो.
1: बरोबर.
0: असं आहे ते.
1: पण सर, याच कल्पनाशक्तीमुळे आपण म्हणतो की माणसानं प्रगती केली, आणि प्रगती केल्यावर अर्थातच नवीन नवीन प्रश्न पण उद्भवले.
0: जी.
1: ते म्हणजे स्वप्नातलं घर घ्यायचंय, परीक्षेत उत्तीर्ण व्हायचंय, किंवा अनावश्यक वजन कमी करायचंय, या सगळ्यामध्ये. मग या सगळ्यात मावापेक्षा कशी मदत करतं?
0: बघा, मी थोडक्यात सांगतो. या कल्पनाशक्तीमुळे दोन प्रकारची कल्पना येऊ शकतात. एक कल्पना येऊ शकतात की मी यशस्वी होत आहे, माझ्याकडे हे सगळं माझे स्वप्न पूर्ण होत आहे. आणि एक कल्पना असं पण होऊ शकते की कोणीतरी माझ्या मार्गात अडथळा निर्माण करू शकतो, हे करू शकतो, नेगेटिव्ह. दोन्ही कल्पना येऊ शकतात ना.
1: बरोबर.
0: तर तुम्ही चेतन मनमध्ये कल्पना येतात, अचेतन मनला कल्पना येत नाही. अचेतन मन फक्त ड्युटी निभावतं, पण तुम्हाला तो उत्तर देऊ शकतो. इट्स लाईक अ कॉम्प्युटर. तर कल्पनामध्ये जर तुम्ही नेगेटिव्ह कल्पना सुरुवात केली, तर तुमच्या अचेतन मनला काय आदेश जातील? हे होणार नाही, कठीण आहे. आणि अचेतन मन सॅल्यूट करून म्हणतो होय साहेब, आणि बरोबर तो कठीण करून देतो. तर तुम्ही काय विचार करताय त्याच्यावर हे अवलंबून आहे की तुमच्या अचेतन मन कसं रिस्पॉन्स करेल.
1: बरोबर. चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030-911-302, 7030-911-302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030-911-302, 7030-911-302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. धन्यवाद सर. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिली जो बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेतो. उज्ज्वल उके किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती. मी कार्यक्रमातून आपला आता निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला चैतन्यदायी प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
0: नमस्कार.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी आताच आपण ऐकला. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 7:50 आणि 42 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यशोदा या चित्रपटासाठी कृष्णा कल्ले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत, संगीतकार दत्ता डावजेकर.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजलेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या

नव्यानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती, नदी सुधार प्रकल्प, रस्ते आणि बंदरांचा विकास, सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती, सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी, ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा, शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक इथं होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं.

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फर्स्ट लव्ह लेटर या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं अंजानी यांचं गीत संगीतकार बप्पी लहरी.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182 7.
1: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं असद भोपाली यांचं गीत, स्वर लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचं, आणि चित्रपट मैंने प्यार किया.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आज का गुंडाराज. या चित्रपटासाठी अभिजित आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरात समीर यांची गीतरचना, संगीतकार आनंद मिलिंद.

0: कुर्बानी या चित्रपटासाठी किशोर कुमार, अन्वर आणि अजीज नजा यांनी गायलेलं फारुख कैसर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सलीम मर्चंट यांनी गायलेलं कुर्बानी या चित्रपटातलं इरफान सिद्दीकी यांचं गीत. संगीतकार सलीम सुलेमान.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे धडकन या चित्रपटातलं. उदित नारायण, अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना, संगीतकार नदीम श्रवण.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत, संगीतकार बप्पी लहरी.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला. FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता 9:35 मिनिटांनी उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
1: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकला. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 10:05 आणि 42 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जावयाची जात या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि उषा रेगे यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार प्रभाकर जोग.
4: हे चैत पुनवसा जरी लई लाजरी उगवली दिवसा ढवळ्या कशी सूर्याच बघुनी रूप डोळा की दीप फिरतीन झाली एडी पिशी हो असं काहीतरी अकरीत घडलं.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: श्रोतेहो, गीतगुंजन कार्यक्रमात आता ऐकूया पाहुणी या चित्रपटासाठी मन्ना डे यांनी गायलेलं जगदीश खिबुडकर यांचं गीत, संगीतकार राम कदम।

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोतेहो, गीतगुंजन कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत संगीतकार आनंद मोडक आणि चित्रपट मुक्ता.

0: श्रोत्यो, गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकला एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानंत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर

0: मावसेला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता,
1: बरोबर आहे,
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता, घरातली जळमट काढता, म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावास्येचा.
1: अमावास्येचा
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्यानी अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबरपासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही.
1: ह्या
0: अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.

0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: त्यामुळे परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण अधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आत्ताच आपण ऐकला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता 10:30 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आजचा विषय आहे स्क्रिझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार. सहभाग मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे यांचा. यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231. श्रोते हो, डॉक्टर स्टुडिओमध्ये आलेले आहेत तेव्हा तुम्ही लगेचच फोन करू शकता. हॅलो डॉक्टर.
3: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मी वैशाली नांदगावकर आपलं मनःपूर्वक स्वागत करते. आज स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मोहिदे. डॉक्टरांनी MBBS आणि DNB या दोन पदव्या संपादन केलेल्या आहेत आणि 12 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ असा अनुभव आहे. डॉक्टरांशी थेट संवाद साधण्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231 या दूरध्वनी क्रमांकावर. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला महत्वाची सूचना अशी आहे की आपण जेव्हा आम्हाला कॉल कराल तेव्हा एकतर आपला रेडिओ सेट बंद ठेवावा अथवा रेडिओ सेटपासून दूर जाऊन आम्हाला कॉल करावा. प्रश्न विचारून झाल्यानंतर त्याचं उत्तर आपण रेडिओ सेटवर ऐकावं. सूचना आपल्या लक्षात आलीच असेल. आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. डॉक्टर आशिष मोहिदे सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं मनःपूर्वक स्वागत करते.
4: धन्यवाद मॅडम.
3: अतिशय महत्वाच्या अशा विषयावर आज आपण श्रोत्यांशी संवाद साधणार आहोत. खरं तर स्किझोफ्रेनिया हा आजार, या आजाराबाबत अजूनही जागरूकता निर्माण झालेली नाही आहे, किंबहुना त्याचा उच्चार देखील या आजाराचा चुकीचा केला जातो. तर स्किझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय यावर तुम्ही थोडंसं बोलावं.
4: स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजारामधला एक साधारणतः जनमानसात 100 पैकी 1 होणारा आजार आहे.
3: बर.
4: आणि हा या आजारामध्ये ज्याला जनमानसात म्हणतात ना की हा
3: वेडा झालाय, हा
4: तर त्या वेडेपणाला जे सायंटिफिक नाव आहे ते स्किझोफ्रेनिया आहे.
3: अच्छा अच्छा.
4: थोडक्यामध्ये
3: म्हणतात. बर.
4: या आजारामध्ये खूप वेगवेगळी लक्षणं असतात आणि याच्यामध्ये माणसाचं विचार, भावना आणि वर्तन तिन्हीवरती प्रभाव पडतो. विचारांमध्ये संशय हा मुख्य प्रामुख्याने आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या प्रकारचे संशय यायला लागतात. संशयामध्ये की कोणीही नसताना त्या कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून, कोणीतरी मला मारायला येणार आहे, माझ्या मनातले विचार दुसऱ्याला कळत आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे विचार यायला लागतात.
3: अच्छा.
4: की आपण त्याला समजून सांगितलं की हे खरं नाहीये, असं काही नाहीये, हे समजून सांगूनही त्याचा तो विचार घट

0: घट्ट पक्का आणि एकदम फर्म असतो तो की असंच आहे म्हणून. तर त्याला म्हणायचं संशय किंवा आमच्या भाषेत त्याला डिल्युजन असं म्हणतात आणि भास होतात. आपल्या पाच सेन्सेस आहेत, ते सेन्सेस आपण समजा मला तुम्ही दिसत आहात पण तुम्ही नसताना तुम्ही दिसताय याला भास
1: म्हणतात.
0: प्रत्येक सेन्सेस म्हणजे प्रत्येक जे आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यांची अनुभूती नसताना सुद्धा त्याची आपल्याला आभास होणं, भास होणं हे हॉलुसिनेशन्स आहेत आणि ते आपल्याला या आजारांमध्ये होऊ शकतात.
1: याविषयी अधिक बोलूयात. एक फोन आलाय तो आपण आधी घेऊयात. डॉक्टर नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत.
2: नमस्कार, मी सिरकोतन बोलते, शेवणकर.
1: बोला ताई.
2: माझा डॉक्टरांना दोन प्रश्न आहेत. एक पहिला प्रश्न असा आहे की हे जे आजार झालेले लोक आहेत तर यांना ज्या वर्षानुवर्ष गोळ्या औषधं चालू असतात याचा काही काळानंतर परिणाम होणं कमी होतो का औषधांचा? तेच औषधं घेतात, डॉक्टर तेच देतात. आणि दुसरा माझा असा प्रश्न असा आहे की ह्या लोकांसाठी जसं आता पुण्याला एडवर्ड आहे तसंच दुसऱ्या प्रकारचं काही अशा संस्था आहेत का मध्यम वर्गीय लोकांसाठी परवडणारे की त्या लोकांना काही त्रास होणार नाही खाणं पिणं असं त्यांच्याकडनं होऊ शकेल असं?
1: बरं ताई, दोन्ही प्रश्न तुम्ही खूप चांगले विचारले, डॉक्टरना समजले, डॉक्टर उत्तर देत आहेत, आपण रेडिओ सेटवर ऐकावं.
0: खूप योग्य प्रश्न आहेत. जसं अँटीबायोटिकच्या बाबतीमध्ये होतं की रेझिस्टन्स डेव्हलप होतो आणि मग पुढे पुढे पुढे हायर अँटीबायोटिक द्यावे लागतात, तसं या आजारामध्ये सहसा होत नाही. पण काही रुग्णाच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांना औषधं जी आहेत ही काही काळानंतर त्यांची लक्षणं म्हणजे समजा या आजारचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन प्रकारची लक्षणं असतात. सुरुवातीला पॉझिटिव्ह असतात म्हणजे संशय, भास, भ्रम हे होणं, आणि नंतर निगेटिव्ह लक्षणं किंवा अभावाची लक्षणं यायला लागतात म्हणजे काहीच न करणं, बसून राहणं, कशामध्ये इंटरेस्ट नसणं, तेव्हा गोळ्या बदलाव्या लागतात. बऱ्याच वेळा आधीच्या गोळ्या म्हणजे पॉझिटिव्ह क्षण लक्षणांच्या सोबत साठी असणाऱ्या गोळ्या या नंतर तेवढ्या रिस्पॉन्ड देत नाही, त्याच्यामुळे डॉक्टरना ते त्यावेळेची परिस्थिती बघून आपल्याला गोळ्या बदलणं, डोसेज चेंज करणं हे करत राहावं लागतं.
1: बर
0: आधीपेक्षा म्हणजे आधीच्या औषधं जी उपलब्ध होती त्याच्यापेक्षा नवीन नवीन रिसर्च करून जी नवीन औषधं येत आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी या निगेटिव्ह सिमटमला सुद्धा बरी करणारी औषधं येत आहेत आणि त्याच्यामुळे रुग्णांमध्ये फरक पडताना दिसतो.
1: बर
0: त्याच्यामुळे डॉक्टर तेच तेच औषध देत जरी असला तर याचा अर्थ की तो पेशंट त्या औषधावरती बरा आहे म्हणून ती बदलली जात नाहीये.
1: अच्छा,
0: तो जर बरा नसेल तर डॉक्टर ते औषधं बदलणार हे लक्षात घ्यायचं. ज्याच्यावर पेशंट बरा आहे ते औषधं बदलणं हे बरोबर नाही, कारण मग ते परत आजार वाढवण्यासाठी पूरक ठरेल.
1: अगदी बरोबर,
0: त्याच्यामुळे त्याचं बरोबर नाही. एक दुसरा प्रश्न हा की त्यांनी जो विचारलं त्याला पुनर्वसन केंद्र म्हणतात. एरोडा, ठाणे, सिंधू, रत्नागिरी इथे शासकीय मोठी मोठी पुनर्वसन केंद्र म्हणा किंवा मोठी मोठी हॉस्पिटल आहेत, मेंटल हॉस्पिटल्स आहेत. तसं मध्यम वर्गीय म्हणून त्यांनी जो प्रश्न विचारला की जिथे कमी खर्चामध्ये होईल अशा बऱ्याच संस्था यासाठी प्रयत्न करतायत आणि गव्हर्नमेंट पण ऍक्च्युली आपल्याकडे पण नवीन रुग्णालय येणार होतं, काहीतरी अजून त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत पण गव्हर्नमेंट पण ट्राय करतं आणि अशा असे काही लोक काही डॉक्टर्स म्हणा किंवा अशा काही संस्था हळूहळू या कामामध्ये पुढे पुढे सरकतायत. कारण काय याच्यासाठी खूप काम नसण्याचं, कारण लोकांच्या मनात या आजाराविषयी गैरसमज आहेत, त्याच्यामुळे त्याच्या ट्रीटमेंटविषयी गैरसमज आहेत आणि त्याच्यामुळे सपोर्ट सिस्टीम जी एखाद्या संस्थेला चालवण्यासाठी जी असते ती कमी पडल्यामुळे अडचण जाते. त्याच्यामुळे खूप साऱ्या संस्था एकदम सध्या तरी नाही आहेत की ज्या कमी पैशामध्ये आपल्याला मदत करतील. जे काय आहे ते सगळे डॉक्टर्सनी तयार केलेल्या संस्था आहेत, मग त्या एकदमच कमी पैशात नाही आहेत. जेव्हा अशा खूप साऱ्या संस्था तयार होतील, कारण या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे, तसं मग आपल्याला अफोर्डेबिलिटीनुसार अशा काही संस्था मिळतील की जिथे आपल्याला कमी पैशामध्ये ट्रीटमेंट मिळून जाईल.
1: डॉक्टर आशिष मोहिते सर, खूप छान मार्गदर्शन आपण श्रोत्यांना करत आहात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: मी आकाश लोणकर बोलतो मॅडम.
1: बोला आकाश दादा.
3: हा डॉक्टर.

0: मला हा प्रश्न विचारायचा होता की आपण दिवसभर काहीतरी एखाद्या वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी असतो
1: हो,
0: आणि मग रात्री झोपताना सहज त्या गोष्टीचा विचार येतो
1: हो,
0: आणि पुन्हा त्याच पद्धतीचं असं काही स्वप्न पडतं माणसाला आणि मग माणूस दचकून उठतो आणि पुन्हा दिवसभर मग अपसेट राहतो माणूस. तर हे काही त्या गोष्टीचं त्रिजोकणे याचं लक्षण आहे का? आणि दुसऱ्या याला लागूनच असा प्रश्न.

0: स्किझोफ्रेनियाचं लक्षण नाही. स्किझोफ्रेनिया
1: हा
0: आजार मेंदूतलं डोपामिन वाढल्यामुळे
1: अच्छा
0: होणारा आजार आहे. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळी संशय आणि भास भ्रम व्हायला लागतात. हा तुम्ही जो अनुभव सांगितला याला नॉर्मल माणसाच्या झोपेमध्ये दोन प्रकार असतात, एक आरईएम स्लीप आणि एनआरईएम स्लीप, म्हणजे अशांत झोप आणि शांत झोप. सुरुवातीला जी असते ती अशांत झोप असते आपली, आणि जसं जसं आपण गाढ झोपेत जातो ती शांत व्हायला लागते. सुरुवातीच्या अशांत झोपेमध्ये आपल्याला दिवसभरामध्ये जे काही घडलंय किंवा जे काही आपल्या अनकॉन्शियस ड्रीम्स मध्ये चाललेलं आहे ते दिसतं आणि ते आठवतं आणि त्याच्यामुळे आपण दचकतो, बरोबर. आणि हे दचकल्यामुळे ते आठवल्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटतं. आणि हा नॉर्मल माणसाला येणारा नॉर्मल अनुभव आहे, याच्यामध्ये काही वेगळं किंवा आजारासारखं काही नाही. एक त्याच्यामुळे तो काही स्किझोफ्रेनिया नाही. दुसरा प्रश्न काय होता?
1: व्यसनाधीनता हे कारण असू शकतं.
0: येस, 100%. मी जसं म्हटलं की स्किझोफ्रेनिया हा डोपामिनच्या इम्बॅलन्समुळे होतो.
1: करेक्ट.
0: तर सगळी जी व्यसनं आहेत जसं अल्कोहोल, गांजा किंवा इतर काही अफीम म्हणा, या सगळ्या व्यसनांमुळे हळूहळू जसा तुमच्या अल्कोहोल लिव्हर खराब करतं, किडनी खराब करतं, तसंच ते जास्त वाढल्यावर ते डोपामिनचे जो प्रमाण आहे मेंदूतलं तेही खराब करतं.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की ज्यांना दारूचं व्यसन आहे किंवा अशा लोकांमध्ये त्यांना बायकोवरती खूप संशय येतो.
1: बरोबर.
0: आणि हे सगळे संशयाचं जे भास किंवा जे व्हायला लागतात हे सगळे दारूमुळे किंवा व्यसनी पदार्थामुळे मेंदूच्या रसांमध्ये झालेला बदल आहे. आणि हे खूप कॉमन आहे. म्हणजे ज्यांना मानसिक आजार कधी झाला नसता त्यांना व्यसनामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढते. मग व्यसन निघून जातं पण मानसिक आजार आपल्याला ठेवून जातं. ते तुम्हाला गिफ्ट देतं की हे बघा हे तुम्हाला गिफ्ट आमच्याकडून, आणि मग ते आपल्याला ट्रीट करावं लागतं बाकीच्या आजारांसारखं.
1: खूप महत्वाच्या विषयावर अत्यंत चांगली माहिती डॉक्टर आशिष मोहिते सर आपण देत आहात. श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्रेरणा हॉस्पिटल आणि पुनर्व्यसन केंद्र. सर्व प्रकारच्या मनोविकारांशी संबंधित आणि व्यसनमुक्ती संदर्भातील सुविधा उपलब्ध प्रेरणा हॉस्पिटल आणि पुनर्व्यसन केंद्र, कॅनॉट प्लेस, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 788-788-8065. श्रोतेहो, स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणं आणि प्रगत उपचार याविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत मनोविकार तज्ञ डॉक्टर आशिष मोहिते सर. 12 वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. डॉक्टरांशी थेट संवाद साधण्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231 या दूरध्वनी क्रमांकावर. डॉक्टर, मगाशी जो एका ताईंचा प्रश्न होता त्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की वर्षानुवर्ष एकसारखी औषधं रुग्ण घेत जातात आणि डॉक्टरही त्यांना ती बदलायला सांगत नाहीत. त्याच्यामागचं कारण आपण सायंटिफिक सांगितलं, पण कदाचित हा प्रश्न विचारण्यामागे त्यांचा उद्देश असा असावा की ह्याचे काही दुष्परिणाम होतात का वर्षानुवर्ष एकाच प्रकारचं औषध घेतल्यामुळे. आणि हा जो समज आहे हा बऱ्याच लोकांमध्ये असतो आणि म्हणूनही ते डॉक्टरांकडे जाणं टाळतात आणि औषधी घेणं टाळतात. तर याविषयी आपण सांगावं.
0: खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. स्किझोफ्रेनिया हा आजार बाकीच्या शारीरिक आजारांसारखाच एक आजार आहे.
1: बर.
0: म्हणजे डायबिटीस हा आपल्या इन्सुलिनचा पॅनक्रियामधल्या इन्सुलिनमुळे होणारा, त्याच्या कमतरतेमुळे होणारा जसा आजार आहे तसा स्किझोफ्रेनिया हा मेंदूचा आजार आहे. आणि जसं डायबिटीसची औषधं ही गरजेची आहेत तसंच स्किझोफ्रेनियामध्ये जो मेंदूमध्ये झालेला बिघाड आहे रसायनांचा त्याची औषधं त्याच पद्धतीने गरजेची आहेत. ती औषधं जशी सेफ आहेत किंवा रिसर्च करून आणलेली आहेत तशीच ही सुद्धा औषधं तेवढी सुरक्षित आहेत आणि ती रिसर्च करून आलेली आहेत आपल्यापर्यंत. या औषधांचा रिसर्च करून हे बघण्यात आलेलं आहे की ही आयुष्यभर घेता येऊ शकतात का.
1: बर.
0: तर ते घेता येऊ शकतात, म्हणूनच त्या पद्धतीनेच ती डिझाईन आहेत.
1: बर.
0: सगळी औषधं जेव्हा रिसर्च करून आपल्यापर्यंत येतात त्याच्यामुळे काय होऊ शकतं आणि काय त्याचे काय प्रॉब्लेम येऊ शकतात, साईड इफेक्ट ज्याला म्हणतात, हे सुद्धा आम्हाला माहिती असतात. बरोबर. पण मिनिमम साईड इफेक्ट कसे होतील याच्यावरती संशोधन करून मग ते आपल्यापर्यंत आणली जातात.
1: बर.
0: याच्यामुळे या आजार या गोळ्यांविषयी जे समज आहेत की यांनी लिव्हर खराब होतं, यांनी किडनी खराब होते, हे चुकीचे समज आहेत, हे गैरसमज आहेत, असं काहीही होत नाही. असं जर झालं असतं किंवा होणार असतं ती औषधांना

0: परमिशनच मिळत नाही.
1: करेक्ट,
0: बरोबर. जेव्हा परमिशन मिळते तेव्हा ते सांगितलं जातं की हे होण्याची एक शक्यता आहे, ती तपासून पहा.
1: बरं,
0: देणारा डॉक्टर हा विचार करूनच आपल्याला ती औषधं देतो.
1: बरं,
0: की याचे हे प्रॉब्लेम होण्याची एक शक्यता असते. बरोबर. त्याच्यामुळे हा गैरसमज लोकांनी, सगळ्या जनमानसांनी काढला हवा की याच्यामुळे माझं लिव्हर किडनी खराब होणार. कारण अशा गैरसमजामुळे रुग्ण त्याच्या चांगल्या ट्रीटमेंटपासून वंचित राहतो आणि तो आजार बळावतो. आणि तो जर आजार बळावला तर त्याचे खूप सारे दुष्परिणाम होतात. म्हणजे आम्ही बऱ्याच पेशंटमध्ये असं बघितलं की त्यांच्यामुळे इतका आजार वाढला की त्यांनी स्वतःचं किंवा इतरांचं नुकसान केलं.
1: अच्छा,
0: अशा गोष्टी खूप साऱ्या घडतात.
1: बरं,
0: म्हणजे आपण आताच बऱ्याच घटना बघतोय की माणसं गाजर रुग्णांनी इकडे हल्ला केला तिकडे हल्ला केला.
1: हिंस्त्र होतात,
0: हिंस्त्र होतात. कशामुळे तर त्यांची ट्रीटमेंट अशा पद्धतीने बंद केली जाते.
1: बरोबर.
0: आणि जी चार माणसं सांगतात ती कुठे भेटत नाहीत की ज्या चार माणसांनी सांगितलं की तुम्हाला मी आम्ही म्हणतो ना ओपीडीमध्ये की एक आजी सांगते की चार माणसांनी मला सांगितलं की या गोळ्या बंद कर चांगल्या नसतात. म्हणतो ती चार माणसं आणून दाखव, मी त्यांच्याशी बोलतो. ही चार माणसं तुमच्याच मनामध्ये असतात, ही काही कुठे नसतात.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे तुमच्या मनातले समज हे योग्य माहिती घेऊन तुम्ही दूर करा. मनाने ही औषधं बंद करू नका. जसं बीपी शुगरच्या गोळ्या बंद केल्या तर बीपी वाढणार किंवा शुगर वाढणार,
1: अगदी बरोबर.
0: तसं याच्या गोळ्या बंद केल्या की हे आजाराची लक्षणं खूप तीव्रतेने वाढणार.
1: बरोबर. खूप छान माहिती डॉक्टर आशिष मोहिते सर आपण देत आहात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार. नमस्कार बाई. मी हॅलो, मी डबल आवाज यायला.
1: दादा तुम्ही ना रेडिओ पासून थोडस दूर जा आणि मग आमच्याशी बोला.
2: बोला, आता यायला. बरोबर.
1: बोला
2: बंद केला बाई.
1: हा बोला.
2: काय म्हणतो, माझ्या मिसेसला फिट येत. हा
1: बर.
2: तर ते बुद्ध जसा बौद्धिक याच्या त्या रुग्णाशी संबंध असू शकतो का त्याचा?
1: बर दादा, कुठून बोलताय आपण?
2: ते आता जवळजवळ 10 वर्षापासून ट्रीटमेंट घेतो मी.
1: बर बर.
2: त्याच्या थोडं कमी झालं प्रमाण, पण म्हणजे असं माझा एक संशय आहे की त्याच्याशी मनोरुग्णाच्या याच्या संपर्क असू शकतो का त्या याचा?
1: बर. सगळ्यात पहिले आपण कुठून बोलताय, आपला परिचय द्या.
2: मी संभाजीनगर मधून बोलतो, रामेश्वर नगर त्याच्या मधले.
1: बर बर. काय वय आहे आपल्या सौभाग्यवतींचं?
2: मिसेसचं वय जवळपास 65 वर्ष येईल.
1: बर.
2: 65 पर्यंत.
1: बर डॉक्टर, काही उपप्रश्न विचारायचे.
0: त्यांना फीट सोबत संशयाने भास होतात का किंवा त्यांच्या वागण्या वागण्यात काही फरक पडतो का?
2: नाही, काही नाही.
0: नाही. काही काही रुग्णांना ज्यांना फीटचा आजार आहे किंवा एपिलेप्सी म्हणतात त्याला, त्यांना, कारण एपिलेप्सी हा फीटचा आजार सुद्धा मेंदूचाच आजार आहे.
1: अच्छा.
0: आणि हाही आजार मेंदूचाच आहे असं
2: सामान्य
0: भाषेत सांगायचं म्हटलं तर फीटचा आजार हा हार्डवेअरचा आजार आहे आणि संशय भास्कर स्किझोफ्रेनिया सॉफ्टवेअरचा आजार आहे. असं थोडक्यात म्हणूयात. वेगवेगळे आजार आहेत पण दोन्ही एकत्र सुद्धा येतात. म्हणजे काही काही रुग्णांना फीट सोबत मानसिक आजारांची लक्षणं, संशय भास किंवा उदासपणा येऊ शकतात.
2: कधी कधी काय बडबड करते आणि एखाद्या गाणं वगैरे म्हणत बसते.
0: हो,
2: होऊ शकतं.
0: असं बी होऊ शकतं. असं जे आहे ना, ही जी लक्षणं आहेत याला स्किझोफ्रेनियाची लक्षणं आहेत ही. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यावरती काही काही लक्षणं असू शकतात कारण दोन्ही मेंदूचेच आजार.
2: डॉक्टर त्याच्यावर पुन्हा दुसरं ट्रीटमेंट करू शकतील का?
0: हो, करू शकतात.
2: त्यांना
0: हो सांगावं त्यांना. दोन्ही ट्रीटमेंट एकत्र करता येऊ शकते आपल्याला.
2: बरोबर, ठीक आहे. थँक्यू.
1: श्रोतेहो, लक्षात घ्यायचंय की रुग्णांना काय होतंय हे जोपर्यंत तुम्ही डॉक्टरांना व्यवस्थित सांगत नाही तोपर्यंत ते आपल्यावर योग्य ते उपचार करू शकणार नाहीत. डॉक्टर आशिष मोहिते सर, मला यानंतरचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्किझोफ्रेनिया झालाय त्याची सुरुवातीचं हे कशावरून ओळखावं, म्हणजे काय लक्षण असतात त्याची सुरुवातीची?
0: सुरुवातीला म्हणजे आपण आपल्या माणसाला, आपल्या जवळच्या व्यक्तीला रोज बघत असतो. आपल्याला त्याच्या विचारात आणि वागण्यातला फरक दिसायला लागतो.
1: बर.
0: एकलकोंड होणं किंवा एकटं राहणं किंवा अचानक खूप चिडचिड होऊन जाणं.
1: ओके.
0: आणि तो चिडचिडेपणा सोबत आपल्याला दिसायला लागतं की ही व्यक्ती स्वतःमध्ये एकतर गर्त राहते किंवा विचारांमध्ये राहते आणि नको किंवा अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टीविषयी बोलायला लागते किंवा त्याला ते दिसायला लागतं. म्हणजे संशय आणि भास हे त्या विचारातल्या छोट्या छोट्या बदलांसोबत खूप प्रकर्षाने जाणवायला लागतात. कधी कधी ती खूप अचानक उफाळून येतात किंवा कधी कधी ती हळूहळू वाढत जातात. आपल्याला असं वाटतं की अरे काहीतरी आपण त्याचं असं कोरिलेशन करायला लागतो, संबंध लावतो की याच्यामुळे झालं असेल, त्याच्यामुळे झालं असेल.

0: किंवा ही बोलली ती बोलली म्हणून झालं असेल.
1: बरं.
0: पण नंतर आपण जर नीट निरीक्षण केलं तर काहीही नसताना तशी परिस्थिती ती व्यक्ती वेगळ्याच पद्धतीने वागणं बोलणं विचार करणं चालू करते.
1: बरं.
0: तेव्हा आपण नॉन जजमेंटल किंवा काहीही पूर्वग्रह न ठेवता जर शांतपणे त्या व्यक्तीकडे बघायला जेव्हा लागतो तेव्हा त्या व्यक्तीच्या विचारातले वागण्यातले बदल आपल्याला दिसायला लागतात. आणि मग पटकन मग आपण डॉक्टरकडे जातो.
1: बरं.
0: तोपर्यंत आपण त्याचा संबंध लावत बसतो की असं झालं असेल तसं झालं असेल त्याला वाईटच वाटलं असेल. खूप लोक ना लवकर खूप चाणाक्ष असतात, ते लवकर ओळखतात की सर हे ना खूपच वेगळंच काहीतरी वाटतं, लगेच घेऊन येतात. कारण ती बदल नोट डाऊन करतात की हे विचार वागणं आणि भास सुरू झालेले आहेत म्हणून. तर विचारातला बदल, संशय, भास, भीती, भ्रम हे लगेच सुरुवातीला जाणवतात. व्यक्ती एकतर एकलकोंडी होते किंवा खूप अग्रेसिव्ह व्हायलंट व्हायला लागते, दोन्ही पैकी एक. आणि हळूहळू तो आजार जसं जर ट्रीटमेंट नाही दिली गेली तर पुढे पुढे सरकत जातो आणि ती व्यक्ती हे प्रभावाची लक्षणं पॉझिटिव्ह लक्षणं निघून जातात आणि ते एकदमच विड्रॉन होऊन जाते, आपल्यामध्येच आत्मकेंद्रित होऊन जाते. जर तुम्ही मोठ्या मानसिक रुग्णालयामध्ये एखाद्या जुन्या पेशंटला जर बघितलं तर त्यांना कशाच भान नसतं, कपड्याचं भान नसतं किंवा ते कुठे आहे त्याचं भान नसतं, ती आपल्याच वेगळ्याच जगामध्ये असतात. ही सगळी अभावाची लक्षणं किंवा निगेटिव्ह सिमटम मध्ये असणारी बरीची लक्षणं असतात की त्यांना मोटिवेशन नसतं, त्यांना कशाशी काही घेणं देणं नसतं, त्यांना काही करावं अशी ऊर्जा नसते. तर ही लक्षणं नंतर नंतर यायला लागतात.
1: बरं. खूप छान माहिती डॉक्टर आशिष मोहिते सर आपण देत आहात. श्रोतो हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्रेरणा हॉस्पिटल आणि पुनर्वसन केंद्र. सर्व प्रकारच्या मनोविकारांशी संबंधित आणि व्यसनमुक्तीसंदर्भातील सुविधा उपलब्ध प्रेरणा हॉस्पिटल आणि पुनर्वसन केंद्र कॅनॉट प्लेस छत्रपती संभाजीनगर. संपर्क 788-788-65. डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी श्रोतेहो आपण आम्हाला कॉल करू शकता 0240-2970-212 आणि 2970-231 या दूरध्वनी क्रमांकावर. डॉक्टर खूप छान संवाद सुरू आहे, घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हॅलो मॅडम,
1: बोला. नमस्कार ताई.
2: मॅडम मी प्राची चौधरी बोलते नागपूरवरून.
1: बरं, बोला प्राची ताई.
2: सर मला हा जो स्किझोफ्रेनिया आजार आहे हा अनुवांशिक आहे का?
1: बर, अजून काही विचारायचं आहे आपल्याला?
2: नाही.
1: चांगला प्रश्न आपण विचारलाय, कार्यक्रमात फोन केलात यासाठी आभार. डॉक्टर उत्तर देत आहेत, आपण रेडिओ सेटवर ऐकावं.
2: धन्यवाद.
0: स्किझोफ्रेनिया आजार हा इतर आजारांप्रमाणेच याला अनुवंशिकता आहे.
1: बर.
0: अनुवंशिकता म्हणजे जसं डायबिटीस आणि हायपरटेन्शन आणि हार्ट अटॅकच्या आजारांना आहे, हार्टच्या आजारांना, तसंच या आजारालाही अनुवंशिकता आहे. हा आजार दुसऱ्या पिढीमध्ये जाण्याची शक्यता असते.
1: अच्छा.
0: 100% नाही.
1: बर.
0: म्हणजे समजा सपोज मला स्किझोफ्रेनिया झाला तर माझ्या मुलांना होईल का? तर शक्यता आहे.
1: अच्छा.
0: हा, पण होईलच असं कंपल्सरी नाही. त्याचे काही पर्सेंटेज ठरलेले असतात.
1: बर.
0: किंवा किती प्रमाणात तो जाण्याची शक्यता असते. समजा मला आहे पण म्हणजे एखाद्या रुग्णाला आहे पण त्याच्या बायकोला नाहीये, तर ती शक्यता कमी.
1: बर.
0: दोघंही नवरा बायकोला आहेत थोडीशी शक्यता जास्त.
1: बर.
0: समजा त्यांना 3 मुलं आहेत किंवा 4 मुलं आहेत तर त्याच्यापैकी एकाला होईल, तिघांना होणार नाही. बरोबर. दोघाही नवरा बायकोला आहे तर मग चौघांपैकी दोघांना होईल, दोघांना नाही. त्याच्यामुळे ती जनुका कशा प्रमाणात त्या पुढच्या पिढीमध्ये जातात, किती प्रमाणात जातात, त्याच्यावरती ते डिपेंड आहे. पण असं 100% होईलच असं नाही. पण हा आजार बाकीच्या आजारांप्रमाणे जीन्समधनं दुसऱ्या पिढीमध्ये जातो. हे याचं उत्तर हो हेच आहे.
1: या उपचाराची कारणं आणि उपचार याविषयी आपल्याला बोलायचंय, पण एक फोन आलाय आपण आधी तो घेऊया. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
3: नमस्ते मॅडम,
1: बोला.
3: मॅम
1: आपण थोडं रेडिओ पासून दूर या, दूर येऊन बोला आमच्याशी.
3: हो हो मॅम, माझा मुलगा आहे 20 वर्षाचा.
1: बर.
3: हा तो सारखा म्हणजे नर्सिंग करतोय पण खूप चिडचिड करतो, काही गोष्ट सांगितलं तर रिएक्ट करतो, आणि म्हणजे काही काम सांगितलं

0: लगेच विसरून जातो. हा, आणि बहीण भावंडांशी पण त्याचं जमत नाही, फक्त मम्मीशी जमतं. हा, आणि बाहेर पण त्याचं असं थोडं चिडकापण असतं, म्हणजे फ्रेंड सर्कल पण नाही. तर हे असं असू शकतं का मॅम, हे आजाराचं वगैरे काही मानसिक असू शकतं का?
1: बर, काही उपप्रश्न विचारायचे सर?
2: त्याला काही मोबाईलचं काही व्यसन आहे?
0: हो हो सर, मोबाईल खूप बघतो.
2: बर,
0: मी खूप त्याच्याकडून मोबाईल काढून घेते. हा, पण तो तसंच करतो सर.
2: अच्छा, आणि त्याच्या वागण्यामध्ये संशय भास असे काही लक्षण आहेत का?
0: संशय म्हणजे थोडाफार घाबरतो सर, असं कुठे जायला वगैरे मम्मीला सोबत घेऊन जातो. तसं तो नर्सिंग करतोय, अपडाऊन वगैरे करतो, पास होतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, पण या दोन तीन गोष्टी मला खूपच त्याच्या त्रासदायक वाटतात सर. करणं, बहिणीशी भांडणं, अदर कुणाशी न जमणं जास्त.
2: हा, त्याचं मूळ
0: खूप लवकर करतो.
2: त्याचा लहानपणापासून स्वभाव असाच आहे का बदललाय?
0: सर लहानपणापासून नाही म्हणणार, 10वी नंतर झालाय.
2: अच्छा, बर.
0: मेन म्हणजे बहिणीशी जमत नाही, बहीण काही बोलायला गेली की तो त्याच्यावर खूप रिएक्ट करतो.
2: बर बर,
0: आणि मोबाईलचं बोललं की जास्त रिएक्ट करतो.
2: बरोबर,
0: बघतो आणि नाही म्हणतो सर, खोटं बोलतो, मी नाही बघत होतो असं बोलतो.
2: बर ताई, तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण माझ्या मते जेवढी तुम्ही माहिती सांगितली त्याच्यावरून मी एक अंदाज बांधू शकतो की हा स्किझोफ्रेनिया असण्याची शक्यता अगदी नाही आहे. हा, त्याच्यामुळे घाबरू नका. फक्त मोबाईलचा वापर जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये जे नॉर्मल संवाद साधण्यासाठीची जी क्षमता आहे ती कमी कमी होत चालली, ज्याला सोशल स्किल म्हणतात, आणि त्याच्यामुळे चिडचिडेपणा येतो. बरोबर, त्याच्यामुळे त्याचा मोबाईलचा वापर कमी करता येईल याच्याकडे लक्ष द्या.
1: हा अगदी कॉमन समस्या निर्माण झालेली आहे की अगदी एक दोन वर्षाच्या मुलापासनं ते वृद्धांपर्यंत सगळेच मोबाईलचे व्यसनी झालेले आहेत. सर, ह्या आजाराची कारणं आणि उपचार यावर आपण थोडा प्रकाश टाकावा.
2: हो, हा मनोकायिक आजार आहे.
1: हा,
2: बरोबर. याच्यामध्ये मुख्य कारण हे मेंदूतलं डोपामिन आणि बाकीची काही रसायनं, सिरोटोनिन, एपिनेफ्रिन, नॉरएपिनेफ्रिन अशी जी न्यूरोकेमिकल्स जी आहेत त्यांचं प्रमाण हे इम्बॅलन्स झालेलं आहे, प्रमाण खराब झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या ते जी बॅलन्स असतात तेव्हा आपल्या विचारांमध्ये जी समग्रता असते, जी फोकस असतात किंवा ती व्यवस्थितपणे आपल्याला मदत करत असतात ती ढळून जाते. आणि मग जे विचार आपण दुर्लक्ष करू शकतो ते विचार बदलतात आणि ते विचार संशय आणि भाषेच्या रूपाने यायला लागतात. त्याच्यामुळे मेन कारण हे ब्रेनमध्ये आपल्या शरीरामध्ये होणारा केमिकल लोचा हे आहे.
1: बरोबर,
2: हे मुख्य कारण आहे, बाकी काही कारण नाही. पण लोकांना वाटतं की सर तिचं भांडण झालं, याचं भांडण झालं, नंतर मग बॉसनी रागवलं किंवा परीक्षेमध्ये फेल झाला त्याच्यानंतर सुरू झालं, तर ही म्हणजे काव्या बसायला फांदी तुटायला अशी वेळ झालेली आहे. त्याच्यामुळे असं झालं असं नाही, हे त्याला या त्या व्यक्तीला कधी ना कधी ते होणारच होतं. ते एक तात्कालिक कारण किंवा ज्याला मी ट्रिगर पॉइंट म्हणतो, त्याच्यामुळे ते तसं झालं आणि ही लक्षणं सुरू झाली.
1: बरोबर,
2: आणि ही लक्षणं त्या केमिकल चेंजेस जो होत होता तो अचानकच वाढल्यामुळे झाली.
1: मग उपचार,
2: मग जर प्रॉब्लेम केमिकल मध्ये आहे वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे, तर जी केमिकल वाढली आहे ती कमी करायची. मग जी आपण औषधं देतो ज्याला आम्ही अँटीसायकोटिक्स म्हणतो, ही किंवा ओलांझपिन, रिस्पिरिडॉन, ट्रायहेक्सिफिन, ट्रेनिकम, हे जी ही सगळी जी वेगवेगळी औषधं आहेत ना, ही सगळी औषधं जी आहेत ही त्या आजारातलं जे केमिकल वाढलेलं आहे ते कमी करतात. हळूहळू तो जो इम्बॅलन्स होता या औषधांमुळे तो परत बॅलन्स व्हायला लागतो. आणि तो बॅलन्स झाला की मग ती रसायन स्टेबल व्हायला लागतात. स्टेबल झालं की ते व्यक्ती परत सुसंगतपणे समग्रपणे छान विचार करायला लागते आणि ती भास निघून जातात. पण जसं बीपीचे गोळी कमी केली किंवा बंद केली न सांगता तर ती बीपी वाढतो, तसंच ही इम्बॅलन्स कमी करणारी जी औषधं आहे ती अचानकपणे बंद केली तर तो जो बॅलन्स साधला गेल्या औषधामुळे तो निघून जातो आणि परत ते केमिकल वाढून जातात, बिघडून जातात आणि मग आपल्याला ती लक्षणं परत दिसायला लागत.
1: बरं, हा आजार 100% बरा होतो का?
2: याच्यासाठी आपल्याला हे बघितलं पाहिजे की असोसिएटेड बाकी काही काही गोष्टी आहेत का.
1: बरं,
2: म्हणजे तुम्ही रुग्णाला लगेच दाखवलंय का, सुरू झाल्या पटकन डॉक्टरकडे गेला आहात का खूप उशिरा गेला आहात. एक, त्याला त्याच्या फॅमिलीमध्ये अनुवंशिकता आहे का या आजाराची. दोन, कुठल्या प्रकारची लक्षणं आहेत, प्रभावाची आहेत का अभावाची आहेत. तीन, म्हणजे आजाराची लक्षणं, आजाराचा कालावधी

0: फॅमिली हिस्ट्री आणि काही व्यसनं आहेत का, म्हणजे आजाराला पोषक अशी गोष्ट कोणती आणि आजाराला पोषक नसणारी गोष्ट कोणती, यानुसार ट्रीटमेंट ठरणार. कमी कालावधीचा आजार असेल, पटकन तुम्ही घेऊन आलात तर आणि औषधं व्यवस्थित घेतली गेली, ट्रीटमेंट पूर्ण केली, तर ही औषधं बंद होण्याची शक्यता खूप जास्त आहे. हे बंद करू शकता येतात कारण आजार पूर्ण बरा होऊन जातो. पण ट्रीटमेंट घेतली नाही किंवा उशिरा घेतली आणि मध्ये मध्ये बंद करत गेलो आपण, तर मात्र मग या औषधं आपल्याला कंटिन्युएशन मध्ये घ्यावी लागतात. म्हणजे लवकर डॉक्टरपर्यंत गेलात, डॉक्टरचं सगळं ऐकून ती ट्रीटमेंट पूर्ण केली तर ही औषधं बंद होण्याची शक्यता खूप चांगली आहे.
1: बर.
0: आणि परत होण्याची शक्यता बंद केल्यावर ही कमी होऊन जाते एकदम.
1: बर.
0: त्याच्यामुळे प्रॉपर कम्प्लायन्स हा या आजाराचा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळेच आपण हा कार्यक्रम घेतोय की बा लोकांनी गैरसमज दूर करावेत, ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या, म्हणजे आपल्याला एक चांगला चान्स घेता येईल ती औषधं बंद करण्याचा.
1: डॉक्टर आशिष मोहिते सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या महत्वाच्या आजाराविषयी खूप चांगलं मार्गदर्शन श्रोत्यांना केलं, यासाठी मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोतेहो, आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवण्यासाठी आम्हाला तांत्रिक सहकार्य केलं होतं अभियंते वैभव बावीसकर आणि जनार्दन शिरसाठ यांनी. निर्मिती सहाय्य होतं राजेंद्र दळेकर यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. बरे तर श्रोतेहो, पुन्हा भेटूयात एक नवीन तज्ज्ञ डॉक्टर आणि नवीन विषयासह हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात. तोपर्यंत मस्त जगा, स्वस्थ रहा आणि वैशाली नांदगावकरला निरोप द्या. नमस्कार. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र. नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजेच बकरी ईदचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण समाजात बंधुभाव आणि आनंदाची भावना अधिक दृढ करो, सर्वांच्या यशस्वी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरीद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताकडे असलेल्या अतिरिक्त रिफायनिंग क्षमतेमुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा पुरवठा कायम आहे. किरकोळ ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्या तोटा सहन करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना इंधनाची अनधिकृत साठेबाजी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. नागरिकांनी इंधन वितरण व्यवस्थेचा जबाबदारीने आणि शिस्तीत वापर करावा असं आवाहनही सरकारने केलं आहे. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातल्या सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातल्या 75% जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याच्या बाजारभावाबाबत स्थिर आणि दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यात यावं अशी मागणी नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. नाफेड आणि एनसीसीएफतर्फे सुरू असलेली कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून करण्यात यावी, तातडीनं कांदा खरेदी केंद्र सुरू करावं आदी मागण्याही भुजबळ यांनी काल दिल्ली इथं शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केल्या. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत आयएफएमएस आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली

0: एकत्र करण्यात आले आहेत. यासाठी FSAS हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत, म्हणूनच संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे, असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुरणाईक यांनी केलं. रत्नागिरी इथं काल आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, स्वयं समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा, असं या बैठकीत सांगण्यात आलं. बीड जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा करावा अशा मागणीचं निवेदन आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना दिलं आहे. पेट्रोल पंप चालकांकडून होत असलेला इंधन विक्रीचा कथित काळाबाजार तात्काळ थांबवावा, असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम येजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, 11:05 आणि 13 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेणुका सुतवणे आपलं मनपूर्वक स्वागत करते.

लता मंगेशकर यांनी गायलेलं सौतन या चित्रपटातलं सावंत कुमार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं उषा खन्ना यांचं. श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारक, विचारवंत, साहित्यिक आणि समाज सुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. अगदी विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेण्याचा निश्चय केला होता. अभिनव भारत या संघटनेची स्थापना करून सावरकरांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा सुरू केला. अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेत त्यांनी अतोनात हाल सहन केले. सावरकरांना उत्तुंग कल्पनाशक्ती आणि अफाट प्रतिभेचं वरदान लाभलं होतं. मातृभूमीच्या स्वातंत्र्याची आस त्यांच्या काव्यातून, लेखनातून आणि भाषणातून व्यक्त होत असे. जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला यासारखी अनेक प्रेरणादायी काव्य आणि कमला हे महाकाव्य त्यांच्या प्रतिभेची साक्ष आहेत. मराठी भाषाशुद्धीसाठीही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खूप प्रयत्न केले आणि मराठी भाषेत अनेक नवीन शब्दांची भर घातली आहे. श्रोतेहो, ऐकूया स्वातंत्र्य देवतेची स्तुती असलेलं हे गीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेलं.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. श्रोतो, संगीत हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. सकाळी चहा घेताना गाणं लागलं की दिवस प्रसन्न होतो, प्रवासात गाणं लागलं की वाट कमी वाटते, आणि एखाद्या आठवणीनं मन दुखावलं की गाणंच आधार देतं. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, हे गाणी जितकी सुंदर आहेत तितकंच त्यामागचे किस्सेही कमाल आहेत. कधी गाणं एका टेकमध्ये तयार होतं, कधी गायकाच्या मूडमुळे गाणं जादू बनतं, कधी एका ओळीनं इतिहास घडतो, तर कधी एखादं गाणं कलाकारासाठी वरदानही ठरतं. मंडळी, आजचा आपला कार्यक्रम खास आहे, कारण आज आपण फक्त गाणं ऐकणार नाही तर त्या गाण्याच्या मागची गोष्टही जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया एका अजरामर गाण्यानं.

0: स्वर लता मंगेशकर यांचा आणि रचना राजा मेहंदी अली खान यांचे, संगीतकार मदन मोहन. श्रोते हो, या सुंदर गीतामध्ये प्रेमही आहे, विरह आहे आणि आयुष्याचं सत्यही सांगितलंय. या गाण्याला लता दिदींच्या आवाजानं एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. मदन मोहन यांनी या गाण्याला संगीत दिलंय आणि रचना राजा मेहंदी अली खान यांची होती. श्रोते हो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे गाणं सुरुवातीला दिग्दर्शकांनी नाकारलं होतं. मग मदन मोहन यांनी अभिनेते मनोज कुमार यांना विनंती केली की तुम्ही एकदा या गाण्याबद्दल दिग्दर्शकांशी बोलून पहा. त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्यानंतर मग दिग्दर्शकांनी पुन्हा एकदा हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांना ते खूपच आवडलं आणि या गाण्यानं इतिहास घडवला.
1: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
0: रसिक हो, आत्ता आपण जे गीत ऐकणार आहोत ना ते ऐकताना तुमच्या चेहऱ्यावर एक गोड हसू नक्कीच येणार. मंडळी, आपण सगळेच जाणतो की किशोर कुमार हे अतिशय प्रतिभावान गायक होते. जरी त्यांनी संगीताचं कुठलंही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं नसलं तरी प्रत्येक मूडच्या गाण्याला ते योग्य न्याय द्यायचे. ही खरं तर दैवी देणगीच म्हणावी लागेल ना श्रोत्यो. किशोरदांच्या स्वभावातला खट्याळपणा कित्येकदा त्यांच्या गाण्यात उतरायचा. गाणं गाताना निरनिराळे प्रयोग करणं त्यांना फार आवडायचं. श्रोत्यो, 1962 आलेल्या हाफ तिकीट या चित्रपटातलं असंच एक खट्याळ गीत म्हणजे आके सी दी लगी दिल पे या गाण्यामागचा किस्सा असा आहे की सुरुवातीला हे गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर हे दोघं गाणार होते. किशोरदा गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओत पोहोचले पण काही कारणास्तव लता दिदींना यायला उशीर झाला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर किशोरदा संगीतकार सलील चौधरी यांना म्हणाले की आतापुरती हे गाणं मी स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही आवाजात गातो, नंतर तुम्ही ते लता दिदींच्या आवाजात पुन्हा रेकॉर्ड करा. सलीलदा त्यासाठी तयार झाले. मंडळी, हे गाणं जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा कळतं की किती पटापट किशोर कुमार यांनी स्वर बदललेत. सोपं नाहीये अगोदर स्त्रीच्या आवाजात आणि नंतर लगेचच पुरुषाच्या आवाजात गाणं. विशेष म्हणजे त्या काळात गाणी एका टेकमध्ये गावी लागत असत. त्यावरून आपल्याला अंदाज येईल की हे गाणं गाताना किशोरदांना सुरांसोबत आवाजासोबत किती कसरत करावी लागली असेल. जेव्हा हे गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा लता दिदी, संगीतकार सलील चौधरी यांना ते इतकं आवडलं की ते गाणं किशोर कुमार यांच्या दोन्ही आवाजात ॲज इट इज ठेवावं असं सगळ्यांचंच एकमत झालं. ऐकूया हेच रिफ्रेशिंग गाणं.

0: सवरिया
1: ओ गुजरिया
2: ओ सवरिया
1: ओ गुजरिया
2: ओ सवरिया।
3: हाफ तिकीट या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं सलील चौधरी यांचं। रसिको, आता यानंतरचा जो किस्सा आहे ना तो शब्दांचे जादूगार गुलजार यांच्याविषयी। हिंदी सिनेसृष्टीत शब्दांना सुगंध देणारे, भावनांना कवितेची किनार देणारे आणि साध्या क्षणांनाही असामान्य बनवणारं नाव म्हणजे गीतकार गुलजार। त्यांच्या काव्यप्रतिभेची झलक दाखवणारा हा किस्सा आहे। तर झालं असं की दिग्दर्शक निर्माते बिमल रॉय यांचा क्लासिक चित्रपट म्हणजे बंदिनी, या चित्रपटासाठी गीतकार शैलेंद्र गाणी लिहित होते आणि संगीताची बाजू एस डी बर्मन सांभाळत होते। पण मध्येच शैलेंद्र आणि एस डी बर्मन यांच्यात थोडा वाद झाला। शैलेंद्र यांनी पुढील गाणी लिहिण्यास नकार दिला। त्यावेळी बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणाले, माझा एक मित्र मोटर गॅरेजमध्ये काम करतो आणि हाऊस म्हणून गुलजार नावानं गाणी लिहितो। मग गुलजारना निरोप पाठवण्यात आला, पण ते काही आलेच नाही किंवा त्यांनी या संधीला एवढ्या सिरियसली घेतलं नाही। ही गोष्ट जेव्हा शैलेंद्र यांना समजली तेव्हा त्यांनी गुलजारना बोलावून चांगली समज दिली आणि म्हणाले, कोण समजतोस कोण तू स्वतःला? बिमल रॉय सारखा एवढा मोठा माणूस तुला बोलावतो आणि तू जात नाहीस? त्यानंतर मग गुलजार बिमल रॉयना भेटायला गेले। तिथे एस डी बर्मन यांनी गुलजारना विचारलं, तुला मीटरवर गाणं लिहिता येतं का? सुरुवातीला गुलजारनं काही कळलंच नाही, पण एस डींनी मग त्यांना मीटर समजवलं। त्यावर गुलजारने गाणं लिहिलं आणि ते गाणं होतं, मोरा गोरा रंग लैले। त्यावर बिमल रॉय म्हणाले, आजपासून तू गॅरेजमध्ये जायचं नाही, माझ्याकडे काम करायचं। आणि तिथेच हिंदी सिनेसृष्टीला मिळाला शब्दांचा जादूगार, भावनांना गीतात गुंफणारा कवी गुलजार। ऐकूया ज्या सदाबहार गीतानं हिंदी सिनेसृष्टीला आणि आपल्यालाही ही गुलजार नावाची अनमोल भेट दिली, तेच गीत।

बंदिनी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं आणि गीत अर्थातच गुलजार यांचं. यशवते हो, अप्रतिम प्रतिभेचे धनी असलेले संगीतकार आर डी बर्मन यांचे सहाय्यक मनोहरी सिंग यांनी दार्जिलिंगहून एक नेपाळी वादक आणला, त्याचं नाव रणजित. तो नेपाळी वाद्य मादल खूप छान वाजवायचा. देवानंद त्यावेळी हरे राम हरे कृष्ण हा चित्रपट बनवत होते आणि त्याचं संगीत आर डी बर्मन करत होते. गीतलेखनाची जबाबदारी आनंद बक्षी यांच्यावर होती. जेव्हा सगळेजण जमले तेव्हा पंचमदांनी या रणजितला सांगितलं की तू तुझ्या या वाद्यावर आम्हाला काहीतरी वाजवून दाखव ना. मग त्यानं एक नेपाळी गाणं कांचाओ कांचा वाजवून दाखवलं. पंचमदांना ते खूप आवडलं. देवानंद यांनाही नेपाळच्या लोकेशनवर एक गाणं पाहिजेच होतं. मग काय, लगेचच आनंद बक्षी यांनी गाणं लिहिलं आणि ते गाणं म्हणजे सदाबहार असं कांची रे प्रीत मेरी सांची. मग काय, लगेचच पंचमदांनी तो जो नेपाळी वादक होता ना रणजित, त्याला सांगितलं तू आजपासून माझ्याबरोबर काम करायचंस आणि यापुढे तुझं नाव कांचा.

हरे राम हरे कृष्ण या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोतेव गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात माझ्यासोबत म्हणजेच रेणुकासोबत आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz. तर मंडळी आता यानंतरचा जो किस्सा आहे ना तो सुद्धा या कांच्याच्याच संदर्भातला आहे. एके दिवशी काय झालं, हा कांचा सकाळीच रेकॉर्डिंग रूममध्ये लवकर येऊन त्याचं जे वाद्य होतं ना मादल ते वाजवत होता. त्यावेळी आर डी बर्मन हे घर या सिनेमाची गाणी तयार करत होते. तर कांचा वाद्यावर काहीतरी वाजवत असताना अचानक तिथं पंचमदा आले. घाबरून कांचानं वाजवायचं थांबवलं. तर पंचमदा म्हणाले, अरे छान वाजवतोय तू, वाजवत राहा. पंचमदांना ते खूप आवडलं. त्यावरून आर डी बर्मन यांना जी धून सुचली तो रिदम त्यांनी तेरे बिना जिया जायना या गाण्यासाठी वापरला आणि तयार झालं एक नितांत सुंदर गीत.

आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं घर या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं, स्वर लता मंगेशकर यांचा होता. रसिको, 1967 सिनेमा शागिर्द, त्यातली सगळीच गाणी हिट आहेत, तर शागिर्द सिनेमातलं एक गाणं दिल विल प्यार व्यार मैं क्या जानू या गाण्याबद्दलचा एक किस्सा मध्यंतरी माझ्या वाचनात आला होता. तो किस्सा असा होता की या गाण्याचे गीतकार मजरूह सुलतानपुरी त्यांनी गाण्यात दिल प्यार याबरोबरच बरेचसे उर्दू शब्दही घातले होते. गीत ऐकल्यावर दिग्दर्शक म्हणाले, गाण्यात जरा जास्तच जड शब्द आहेत ना, फिल्म की नायिका ये सब दिल प्यार कुछ नाही जाणती, दिल वील प्यार व्यार हटा दो. हेच वाक्य मजरूह सुलतानपुरी यांनी पकडलं आणि गाण्यात बदल केला. मग काय पुढे गाण्यात असे शब्द वापरले गेले जसं की घरवर, नामवाम, लटवट, नैनवैन, आणि मग काय थोड्याच वेळात दिग्दर्शकांना पाहिजे तसं गाणं तयार झालं. ऐकूया हे सदाबहार गीत.

लता मंगेशकर यांनी गायलेलं शागिर्द या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोतेहो, आता यानंतरचा जो शेवटचा जो किस्सा आहे ना तो खूपच मजेशीर आहे. म्हणजे छोट्याशा संवादातूनही छानसं गाणं तयार होऊ शकतं याचंच हे उदाहरण. म्हणजे काय झालं, आन मिलो सजना चित्रपटाच्या एका गाण्यासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आनंद बक्षी सिटिंग रूममध्ये बसले होते. दिवसभर आनंद बक्षी गाणी लिहित होते आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल त्या गाण्यांना चाल देत होते, पण गाणं काही मनासारखं होत नव्हतं. रूममध्ये सगळीकडे कागदाचा ढीक पसरला होता. शेवटी आनंद बक्षी कंटाळले. श्रोते, आपल्याला माहिती आहे की शुद्ध हिंदी बोलणारे लोक स्वतःला मॅचऐवजी हम म्हणतात. तर आनंद बक्षी उठले आणि एल्पींना म्हणाले, अच्छा तो हम चलते है. प्यारेलाल यांनी विचारलं, फिर कब मिलोगे? त्यावर बक्षी साहेब म्हणाले, जब तुम कहोगे. आणि त्यांच्या डोक्यात काहीतरी चमकलं. ते तिथेच खाली बसले आणि गाणं तयार झालं. अर्थात गाणं सांगायची गरज नाही तरी सुद्धा सांगतेच, अच्छा तो हम चलते है.

आन मिलो सजना या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. बरे तर श्रोते हो, या निरोपाच्या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेणुका सुतवणे आपला निरोप घेते. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता मे महिना संपत आला आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोहक आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गरमीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झालेला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद्वाऱ्याची झुळूक मनाला शांत करून जाते. दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गरमीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उष्णतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे. तेव्हा उन्हाच्या दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित हे सुंदर गीत.

मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतंच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो, त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोद बुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येक वाक्यात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँड अप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि या क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँड अप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मालिका आहे हितकूज, ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँड अप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या, ठोंबरेबाई या नावाने परिचित असलेल्या स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँड अप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडन पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास छान आता गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाती.
1: नमस्कार राखी.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. मला आज तुम्ही इथे बोलवलं. आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे. तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणाऱ्या नेहाती, कशा आहात?
1: मी एकदम मजेत आहे.
0: आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडका तुम्ही त्याला लावलेला आहे. ते बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो आणि मोठा चाहता

0: गए तुमचा आणि सोपं नाही आहे. म्हणजे हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अप अँड डाऊन्स असतील, तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे.
1: येस.
0: पण सुरुवात तुमच्या छान वऱ्हाडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस. इंजिनिअरिंग केलं आणि मला मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटली नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागते डोलाले. तर मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्यांचा वापर करत नाही, सगळेजण लिफ्ट ना ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. तिकडून एक पोरगी आली, मला म्हणते एक्सक्यूज मी व्हेअर इज रेस्ट रूम. मी म्हणलं बाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली. बाकीच्या पोरी टेबलावर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या. तुला बसायचं असं तर बस इथं. ते म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हणलं सर की जाणं तिकडे होय काय माहिती भेटलं का नाही भेटलं.
0: खूप छान स्टाईल असते वेगळी सांगण्याची. शब्द साठाही आहे वेगळा किंवा संवाद फेक जी म्हणतात ती तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर भरलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं, तुमच्या या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँडअप कॉमेडी या प्रकारामध्ये फारशा मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे, वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडनमध्ये गेलात, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर केला, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
1: लंडनचा प्रवास हा अतिशय धक्कादायक आणि अकस्मातरित्या माझ्यापर्यंत पोहोचला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगाव जवळ विटाळा म्हणून एक छोटा खेडा आहे, 1500-1500 पॉप्युलेशनचं तिथली मी आहे, तर माझी काहीच ओळख नाही आहे इतक्या लांब लांब पर्यंत, तर बिलकुलच नाही. तर ह्या आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओज माझे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आणि तिथनं मग एका इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं, म्हटलं माझ्यासारख्या गाखेड्या पाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण एवढा दूर लंडनला बोलवून. मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवातीला. मला असं वाटलं की फ्रॉड असेल, पण म्हटलं की नाही हे थोडे सिरियस वाटतात. कारण ते परस्यू करत होते, रेग्युलरली ईमेल करत होते आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया, तर एक दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले आणि ते विदर्भातले होते, मुलमुले म्हणून त्यांचं सरनेम आहे. तर मग मला थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहेत म्हणून, तर म्हटलं आपण रिस्क घ्यावी. तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको, जाऊ की नको, जेन्युइन लोक आहे की नाही आहे, काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करीन. जे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात अपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते, कारण कोणीच नाही राहत आपलं तिथे. तर मी म्हटलं जाऊ दे जे होईल ते पाहून घेऊ, आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही. त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे 1 तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी आहे का. माझ्याकडे 10 मिनिटाचा होता. मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली. सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते. त्या 3 महिन्यात मी 1 तासाचा परफॉर्मन्स बनवला, त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून, आणि मग लंडनला जाऊन मी तिथे 3 शोज केले. तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो अपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो. तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे.
0: आणि लंडन मधल्या रंगभूमीवर तुम्ही उभे राहिल्या, हो तिथल्या मराठी प्रेक्षकांची मन जिंकले.
1: येस, खूप मस्त. बापरे, तिथे लंडन मध्ये आपले लोक आहेत महाराष्ट्रीयन म्हणा, खूप प्रेमळ आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी, तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात. मला तर रोजचे पाहुणचार असायचे लोकांच्या घरी आणि खूप मजा आली तिथे. माझ्या कार्यक्रमाला खूप दिग्गज लोक होते, माधुरी दीक्षितची मावशी काय आणि भरपूर असे लोक होते आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम्स बघतात. आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडी प्रकार हा सादर केला पूर्ण महाराष्ट्रातूनच. तर हे जाणून पण मला खूप मजा आली आणि माझी जी ऑर्गनायझर होती ती पण महिलाच होती, तर मला ते त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं.
0: छान, म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे, शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नसा.
1: हो,
0: तर थोडी उत्सुकता आहे नेहाताई की कसं होतं तुमचं बालपण, कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी.
1: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव, वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे. सो माझं बालपण तिथे गेलं आणि 12वीपर्यंत तिथेच शिक्षण झालं. माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता, त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण खूप सधन बा आणि

0: चांगली शेती असा काही बॅकग्राऊंड नव्हतं. सो खूप हालाखीचंच बॅकग्राऊंड राहिलेलं आहे. कधी हे भेटायचं तर कधी ते नाही भेटायचं, जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं. आणि जे जे काही शाळा जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं. आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून बसली आहे तुमच्या समोर, पण आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच नव्हतं. सो टीव्ही घरात नव्हता, सिनेमा गृह आजूबाजूचे माहीत नव्हते. तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी.
1: बरं,
0: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता. आजोबांना शौक होता रेडिओचा, तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा. तर जे काही ऐकलं म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर, मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे ते शक्य झालं.
1: बरं,
0: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला, श्रोता, फॅन आणि एक गुरु सारखं पण मी त्याला बघते. कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली, कधी पाहिलीच नाही. माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही. गाणी ऐकली तर फक्त आकाशवाणीवरच ऐकली, मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या. तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण आहे. कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो, त्याचं एक्झाम्पल मी आहे. सो आजही मी रेडिओ ऐकते, आकाशवाणीच ऐकते.
1: मग शिक्षण कुठे झालं?
0: येस, तर 12वीपर्यंत पुलगावला झालं. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मी पुण्याला गेली, तिथं इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं.
1: बरं,
0: तर लहानपणीच पासूनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती. मी दाखवतही होती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे पण माझा नंबर यायचा. पण तेच आहे की आपण आपण रोल मॉडेल कधी पाहिलेलं नसतं. आपल्या आजूबाजू तसे मॉडेल्सच नसतात, एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलंय. घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही, कसे खाय खाणार पिणार. तसं तर शेतीतही पैसा नव्हता, तेही बेकारच चालू होतं. पण तरी सावलीतली नोकरी व्हा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं. आणि मी शिक्षणात पण चांगली होती. सो मग ते मला करावंच लागलं, इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत. मग मी माझा जे कलेचा माझा जो इंटरेस्ट होता तो मग मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला. दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व केलं. किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना, मला शिक्षणही पूर्ण करायचं आहे आणि कुठेतरी नाटकाची आवड कलेबद्दलचा थोडासा तो जिव्हाळा होता आणि ही कला भरून आलीच. थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं तर स्टँडअप कॉमेडी या क्षेत्राकडे कसं वळण झालं? मग कशा वळलात?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करत होती तेव्हा नाटक आणि सिनेमा, सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचाच आर्ट फॉर्म आहे असं होतं. नाटक वगैरे थोडंसं खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं. किंवा कधी आजूबाजूला कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती आणि मी खूप रँडमली भाग घेतला. माझं सवय आहे, मी कुठेही जाऊन भाग घेते. म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म्समध्ये असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीताचं काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते. म्हणजे लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला मला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते. कोणी डान्स करून दाखवलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप केलं, कोणी कविता म्हटल्या. तर तिथं मी वराडी भाषेमध्ये एक 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्री टाईप. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ती कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांनाही आवडत आहे, त्याच्यात आपण बघाव काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा एकपात्री नाटकातला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण, की ज्याच्यामध्ये लाईटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत. तर तुम्ही तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खिळवून ठेवू शकता. हा आहे तो स्टँडअप फॉर्म आणि आपल्याला सुटेबल आहे. कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं नाही लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडस लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं स्वतःला, काय आहे कसं आहे त्याचा आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं. मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन थिंग आफ्टर द अदर असं लिंक जुळत गेली.
1: म्हणजे एक एक पायरी पुढे पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होतात आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे. मला तेव्हा ते करावसं वाटलं म्हणून केलं, माहित नव्हतं. हा, की याचं हे होईल का ते होईल. म्हणजे आधीच खूप बा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं

0: करते असं नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार हवं, पुढचा प्रेक्षक खेळून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे, तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि येस, लिखाण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडता आली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते कोणत्याही आर्ट फॉर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येते. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे. लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
1: कमी वेळेमध्ये
0: हो,
1: आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे. तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
0: येस, तर माझं नेहमीच असं राहिले आहे किंवा मे बी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे नेहमी सामाजिक आणि माझ्या मी जे जीवनात ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला जातो त्या गमती किंवा खेड्यातल्या आपल्या गमती, विदर्भातल्या आपल्या गमती किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला किंवा महिला म्हणून सटायर, सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर किंवा गावातली बाई म्हणून सटायर. सो विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात. तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
1: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?
0: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच मी बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच डायलेक्ट होतं लोकांचं बोलण्याचं. सो मी वेगळा प्रयत्न नव्हती करत, मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावगं वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि तिथले थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती, त्यांना माझा खूप हसायला यायचं. त्यांना वाटत होतं की हे जाणून बोलते का, हे असं कोण बोलते, अरे असेच बोलतो आम्ही. म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना. इच्छी वाटायचं लोकांना, जे वाटायचं ते वाटायचं, पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावगं वाटत नव्हतं. माझ्या आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते. तर माझं पहिलेपासूनच वऱ्हाडी भाषेवर विशेष प्रेम होतं. त्यात आपल्या इकडे जरा वेगळाच लहेजा आहे. मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर माझं स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं तर मग मी तसंच केलं. आणि मी जबरदस्ती केलीच नाही, जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
1: म्हणून तर इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं.
0: इवन लंडनमध्ये गेल्यावर ते लोक वऱ्हाडीत माझ्याशी बोलायचे. तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते, लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला. आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाची बोलायला लागलो ना मग आपण कनेक्ट होऊन जातो.
1: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा आपण बोलत आलेलो आहोत तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आणि इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं, आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे, जसं तुमची पण एक लाईन आहे, तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
0: येस, पंच प्रकार म्हणजे मला असं वाटतं आता कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना. पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा. तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर आहे शाळेचं नाव पण शिकवते मराठीतूनच. तर असं याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट पायरी असते की त्याला आपण साधं लिहितो आणि मग साधं लिहिल्याच्या नंतर आपण त्याला अजून शार्प बनवण्याचा प्रयत्न करतो ताकि ते इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. मग हाच एक भाषणातला आणि स्टँडअप कॉमेडीमधला फरक आहे ना की ते रिफाईंड असतं आणि कमी वेळात ते जास्त पोचतं. पंचलाईन तर अलग अलग आहेत माझ्या. जशा पहिले तर माझं एक गाणं होतं ठोंबरेबाईची इंट्रो लाईन होती की पाहायचं असेल ठोंबरेबाईले अजून तर लाल बटणीवर तर क्लिक मारा. हे माझी पंचलाईन होती आधी युट्यूबची. सो विथ टाइम चेंज होत राहिलेली आहे.
1: बरोबर. आणि ठोंबरीनबाई म्हटलं की सगळे व्हिडिओ डोळ्यापुढे आम्हाला येतात आणि आपसूक हसू सुद्धा येतं. बरं, आता या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार सुरू असताना तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले जे तुमच्या वऱ्हाडी भाषेतले होते आणि खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतरच तुम्ही घराघरात जाऊन पोहोचलात. चाहता वर्ग सगळ्याच प्रकारमध्ये येतो, म्हणजे यंग जनरेशन, सिनियर सिटीझन सुद्धा आवडीने हे व्हिडिओ बघतात. हे व्हिडिओ बनवण्याचं कसं सुचलं?
0: एक्सपेरिमेंटलीच झालं ते पण की लॉकडाऊन लागलं होतं आणि असं वाटलं की काय करावं काय करावं. आता फिजिकल शो स्टँडअपचे बंद होते आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण हातपाय मारतच असतो काय करावं, तर फार नॅच

0: ऍक्च्युअली असंच मी शूट करून पाहिलं आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडंसं लिहिण्याचं थोडस येत होतं थोडस तर म्हटलं बनवला असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता त्याची आताही लोक आठवण करून देतात पाहिजे मर्जो गिरजो नको शेताच्या वाटण्या झाल्याशिवाय असं. तो व्हिडिओ बनवला एकदम माझ्या खराब फोनमधनं त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता ऐकू येत नव्हतं काही नव्हतं कशी साडी काही काही काही विचार नाही केला बनवला आणि टाकला युट्यूबवर आणि तो टाकल्याबरोबर वरून फॉलोअर्स माझ्या युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसांमध्ये 25,000 झाले होते आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एकाच दिवशी आयएएस आयपीएस ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट्स आले लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले मग लोकांनी त्याला इमिटेट करूनही बनवलं आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी की हे समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी आणि माझ्या वडिलांना फोन यायला लागले की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे वहिनी तर इथंच बसली आहे वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली तर नेहा आहे वाटणे ते म्हणजे लोकांना असं वाटतं की मी जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून.
1: बरं
0: पण त्यांना असं लक्षात नाही की हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे असं.
1: पण ते कठीण केलं असेल ते रेकॉर्ड करणं ते लिखाण करणं.
0: हा म्हणजे ते सुरुवातीला तर व्हायचं कठीण पण तेव्हा लॉकडाऊन होतं आणि दुसरं कोणतं काम नव्हतं तर तेच एक काम दिवसभर चालायचं ऑफिस पण बंद होते तर पण मग केलं म्हणजे करायचं होतंच आपल्याला तर केलं.
1: बरोबर सगळ्यांच्या लाडक्या ठुमरीनबाई इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: तर आशाताईंचं कुठलंही गाणं तुम्ही ऐकवलं तरी मला चालेल.
1: नक्की ऐकूया.

0: स्नेहाताई, सामाजिक विषय तुम्ही या बाबतीतनं खूप छान पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय होते ते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आहे, त्यांचे लोकसभा इलेक्शन्सच्या वेळी मी त्यांची ब्रँड अँबेसेडर होती, आणि ज्याच्यामध्ये मी इलेक्शन कसं आपण त्याला आपल्या स्वतंत्र मताने केलं पाहिजे, कुठल्याही इन्फ्लुएन्समध्ये न येता याबद्दलचे व्हिडिओज बनवले. रिसेंटली पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं, त्यांनी मला बोलवलं होतं विदर्भातनं, आणि पाण्याचं जे त्यांचं वॉटर कप आहे शेतकऱ्यांचं, त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यानंतर आपलं जे नायलॉन मांजेचे जे होतात प्रकार, ज्याच्यामध्ये पशूंचे डेथ होते, त्यानंतर मुलांचे होतात त्या पतंगीच्या याच्यात, त्याबद्दल मी कोलॅबरेट केलेला आहे गव्हर्नमेंट सोबत आणि बाकीच्या एनजीओ सोबत सुद्धा. सो अनेक आता असं झालेलं आहे की कुणाला काही सामाजिक विषयाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर ते हमखास माझ्यापर्यंत येतात, आणि मग मला

0: मी त्याच्यावरती काही विचार करून आपल्या हिशोबाने व्हिडिओ बनवून मी त्यांना देते.
1: बरोबर, म्हणजे हसण्याचंही काम होतंय, सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि तुम्ही इतक्या प्रसिद्ध आहात की जेव्हा लोक अशी व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुमचे हे विचार आत्मसात करायला पुढे येतील. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे या कलेच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी घडतायत. नेहाताई, नेहाताई, तर हा प्रवास जेव्हा सुरू झाला तर असतात काय अडचणी आल्या तुम्हाला?
0: अडचणी तर खूप आल्या आणि त्या येणारच. म्हणजे असं समजू की आपण मार्जिनल विदिन मार्जिनल आहोत, म्हणजे शहर खेड्याच्या रेसमधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशनमध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाही. जसं मी आता पुणे मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की आम्ही सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं. त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे. कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुण्या मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा ताईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो कसं करू काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचा मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून आपल्याला पुढे जायचं असते. आणि याच्यात अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि येणारच, पण तरीही आपण ते करायचं आहे.
1: किती पॉझिटिव्हली त्याकडे बघायचं
0: हो
1: ते आपण ठरवायला पाहिजे.
0: येस,
1: बरोबर. बरं, आता जेव्हा तुम्ही या कला क्षेत्रात येण्याचं ठरवलं तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता, काय समाजाची प्रतिक्रिया होती?
0: घरच्यांना तर काही माहितच नव्हतं की मी काय करत आहे, कारण दुपार व्हायची लॉकडाऊन असल्याचं, म्हणजे व्हिडिओज तर सांगते तर मी ते झोपून जायचे दुपारी आणि मी आपलं काहीतरी करत राहायची. त्यांना माहितच नव्हतं, मलाच माहित नव्हतं मी काय करत आहे, तर मी त्यांना काय सांगू. मग जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना जेव्हा फोन यायचे तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, त्यामुळे त्यांना अनेक दिवस काही माहितच नव्हतं. त्यांना खूप उशिरा माहित झालं आणि त्यांनी काही माइंड नाही केलं. ठीक आहे ठीक आहे, बनवत आहे ठीक आहे, म्हणजे काही भावही नाही दिला आणि माइंडही नाही केलं. पण आता म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बाहेर जातात, लोक फोटोज घेतात, भेटायला येतात, त्यांनाही लोक विचारतात की तुम्ही नेहा ठोंबरेचे मम्मी पप्पा का, मग त्यांना वाटते का अरे हिनं काहीतरी केलं वाटते. तर आता जरा नाही तर त्यांनी नव्हतं म्हटलं सुरुवातीलाच, फक्त जेव्हा मी म्हणजे लहान होती, 11वी 12वीत होती, करिअर निवडायचा प्रश्न आला होता तेव्हाच त्यांचं असं होतं की. पण आता जेव्हा मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या, म्हणजे त्यांच्या हिशोबाचं इंजिनिअरिंग केलं, नोकरीवर लागली, आता कर म्हणतात जे करायचं.
1: छान, म्हणजे आवडीने तुमच्याही व्हिडिओमध्ये सहभाग असतो.
0: हो हो हो, आता मी माझ्या वडिलांचे मम्मीचे प्रतिक्रिया घेते आणि ते पण माझ्यासारखेच कॉमेडी आहेत, तर त्यांची स्वतःचं फॅनबेस आहे. मला लोक विचारतात की अरे तुझे मम्मी पप्पा खूप दिवस झाले घरी आले नाही.
1: बरं,
0: चाहत्यांच्याही लक्षात राहतात आता ते. समाजाची प्रतिक्रिया असं होतं की खूप वेळ लोकांना असं वाटायचं की ती माझी मम्मी आहे, म्हणजे ते एक माझ्या ऍक्टिंगसाठी दाद पण म्हणू शकतो आपण, की जे मी बाईचं कॅरेक्टर प्ले करते, ठोंबरे बाई आणि मुलगी असं खूपदा व्हिडिओज मध्ये आलंय, तर लोकांना वाटायचं की ती बाई म्हणजे हिची आई आहे आणि दुसरी मुलगी म्हणजे मी आहे. मी त्यांना सांगितलं मीच आहे आई, मीच आहे पोरगी. मग ते एकदम आश्चर्याने बघतात की अरे कसं. सो असं ते झालं. आणि इन जनरल पण समाजाकडून मला खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. विदर्भातले लोक तर मी जिथं गेली तिथं डोक्यावर घेतात, खूप प्रेम करतात. लंडन म्हणा, विदर्भ म्हणा, कुठेही. आता कालच मी एका ठिकाणी कूलर घ्यासाठी गेली होती, त्यांना माहित पडलं की मी आहे, तर त्यांचा पूर्ण अॅटिट्यूड चेंज होतो. म्हणजे ते काही पाहत नाही, आपली पोरगी आहे, विदर्भातली आहे आणि ही पुढे गेली पाहिजे. आपला जे कल्चर आहे याच्यासाठी एवढी झटपट करते आहे, तर आपण पण हिच्या कार्यामध्ये कुठेतरी हेल्प केली पाहिजे म्हणूनच सगळ्यांची भावना असते.
1: खूप छान. आणि हे मिळणारं प्रेम आहे ना.
0: हो,
1: छान. बरं, आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये आहात, व्हिडिओ बनवून वेगवेगळे गेटअप बनवून तुम्ही समोर येता, पण यामध्ये आता काही असं वेगळेपणा नवीनपणा आणायचं ठरवलंय का? कारण कलाकाराला एक काहीतरी नवनवीन द्यायचं असतं प्रेक्षकांना.
0: हो, तर आता

0: मी त्या दिवशी पाहिलं, मी स्वतःच मोजले की मी 1000 व्हिडिओ तरी आतापर्यंत बनवले असतील. पण मलाही वाटलं की आपण आता काहीतरी अपग्रेड केलं पाहिजे. तर मी 2024 मध्ये एक डॉक्युमेंटरी शूट केली. आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो, तर तो पूर्ण मी शूट केला आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला IIT दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं.
1: बरं.
0: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी प्लस वन स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्मकडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं, जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं, तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली, त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्य मंदिर मध्ये तिथं मी एक पहिला शो केला. प्लस वन म्हणेन की नाटक आणि फिल्म याच्याकडे मी वळली आहे.
1: हो, पण नोकरी आणि हे सगळं सांभाळत तारेवरची कसरत होत असेल. ठोबरीनबाईला सगळं शक्य आहे.
0: नाही, असं काही नाही,
1: जिद्दी आहेत ठोबरीनबाई आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असेल. बरं नेहाताई, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत, पण वेळाभावी आपल्याला थोडेसे आता कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत आता, की प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवलवर प्रॉब्लेम आहे. तुमच्या सोशिओलॉजिकल प्रॉब्लेम राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील. पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे. पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनवीन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधून एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा. आणि कोणी येऊन आपलं कल्याण करेल असं होणारच नाही. आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं. आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे. हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आधी ते सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटीकडे वळायचं आणि आपल्याला आता आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
1: बरोबर. आणि एका वैदर्भीय कन्येनी इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये. आणि खूप छान संदेश दिला, मैत्रिणींना खूप छान पद्धतीने सांगितलं, मस्त हसवलं, छान मग मनमोकळ्या गप्पा झाल्यात. सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणी नागपूरतर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहो ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सो मच राखीताई. आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहूड ड्रीम पूर्ण झालं आज. सो थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण हितगुज या मालिकेअंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकातच कोणती ना कोणती कला असते. आपल्या

अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात. सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सानिध्यात, तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. खरंच शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा बोलका आरसा जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकत

रावळं, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा थांग अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहजच शब्द ओठी येतात, मनाचा मनाशी संवाद, आपुलाचा वाद आपणाशी, हे अंगीकारणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग, आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद साधणे म्हणजे विवेक बुद्धी, तार्किक न्याय यांचा उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ये हृदयीचे ते हृदयी घालण्या, मनाचा मनाशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहंपणा विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा. परदुःखात माझे सुख, परदुःख शीतलतेचा प्रभाव, त्यामुळेच राखावी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सारले जाते. हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या व ती सह्य होण्यासाठी आपुलाची वाद आपणाशी, मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे.

माझिया मना जरा थांबना पाऊली तुझ्या माझिया खुणा हा काव्यभाव असो की अचपळ मन माझे नावरे आवरीता हे शब्दांकन असो. मनाची तरलता चंचलता गतिशीलता झरझर मनात साठते. तर मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा विसाऊ या वळणावर सारखे अल्पकालिक का असेना मिळतं. आपलं मन अशांत असेल आजारी असेल तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता समाधान मिळणं शक्यच नाही. म्हणूनच तर मन चंगा सारखी म्हण अगदी सार्थ वाटते.

मन के हारे हार है, मन के जीते जीत, यासाठी मनाला सतत क्रियाशील ठेवायला हवे, अर्थात मनाशी संवाद साधायलाच हवा. चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे. थांबला तो संपला, मनाची चिंतनशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते, आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच असे म्हणणे वावगे वाटत नाही. आपले काम निष्ठेने करणे, मनाची साद ऐकून सावधतेने काळाची पावले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे हाच जीवनातील राम आहे. यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे. कर्मात मन लागण्यासाठी कार्य मनात असावे लागते. म्हणजेच काय तर काम यंत्रवत शरीराने करणे बिगारच भरण्यासारखे आहे. वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा. त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे, हे मर्म समजण्याची गरज आहे. पण अशी साधना, असे साधक विरळाच दिसतात. चित्र काय तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाची ग्रहण लागलेली आहे. उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण.

अविवेकाचे घातक रूढींचे ढोल बडवत त्या पुन्हा पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्त वाढवण्याचे. अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे. त्यामुळे तर्कबुद्धीची विवेकाची फारकत होऊन केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैर वाटेनासे होते. त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत. बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो. सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं. सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो. मनाचे सुद्धा अनेक ऋतू असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे. मूड बदलतात ना हो. तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही. सावध ऐका मनाच्या हाका हे विधान बोलणे सोपे व शुद्ध लेखन सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक है, लेकिन ओळखू कशा मना तुझ्या भावना तुझे ऋतू इथे पाऊलडले असेच होऊन जाते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. मनाची प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे. आपला एकटेपणा दूर करणारा सखा प्रसन्न असे मनच असते. एकटे न वाटे मज सोबतीला मन सखा हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलतील. समाधान संतोष ही फार मोठी संपदा आहे. मनाला ओळखा, पारखा, त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही. मनातले व्यक्त करण्याची नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच. चिंता करतो विश्वाची या भावनेने तत्परता. कळणे वळणे याचे भान ठेवून जागणारा जगणारा उपासक होण्याचीच कार्य होय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानवधर्म आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यासाठीही हाच धर्म आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीराला श्रमाने झिजवावे, मनाला स्वस्थ ठेवावे, धरणीच्या कुशीत सुखे निजवावे या तनुला, परंतु मन मात्र जागेच ठेवावे. अनेक प्रसंगी मन विचारतं, हे असंच का नि ते तसंच का. तेव्हा एकतर अशा प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं, पलायनवादी वृत्ती उफाळते, किंवा थातुरमातूर उत्तरांनी जखम डोक्याला नि पट्टी पायाला पूर्णविरामाचे नाल ठोकली जाते. विचारशक्तीला खीळ बसते. असे नाही करता आले तर अपौरुषेय अमानवीय वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार. परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात ते बंडखोर ठरतात, कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात. समतेचे पुरस्कर्ते लोकहितवादी समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक, परंतु असे विचार हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे शेख चिल्लीच्या झेरॉक्स नाही का. संतांनी कळवळून म्हटले आहे, बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वहितासोबतच लोककल्याणही साधता येते. त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे.

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीवन असते जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही आणि नंतरच शक्य होईल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने नंतरचा काव्यभाव घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे करीन सकळाशी सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रूपणा करणार नाही हाच मनाचा मोठेपणा. असले मनाचे मोठेपण ललामभूतच आहे नाही का. नादातूनी नाद निर्मिती अगदी तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जातं की काय लिहू नि किती लिहू असं होऊन जातं. आता हेच बघा ना, तिच्या मनातले किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत. मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर तर कधी स्थितप्रज्ञासारखे स्थिर, स्वतःशी संवाद करण्यात गुंग. असे लेखन करताना सहजच मनात येतं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, सारे रोजचेच तरीही नवा सुवास सुवास. मनातील मळब दूर होऊन नवविचारांचा प्रकाश दिसू लागतो तेव्हा विसंवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते. गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असे होताना दिसत नाही। वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरायला होतो। भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत। मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते। व्यसन, भूकबळी, भूलथापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरेची प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता, या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही। संतापाचा उद्रेक होतो, तरी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच होत जाते। अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात। अशांचा पोतराज कधी बनला त्यांचे त्यांनाही कळत नाही। कृष्णविवरात खोल खोल काळा मिट्ट अंधार, आर्तता विरून जाते, भय मात्र कायमच राहते। या भयाची गडद छाया दूर सारण्याचा मार्ग मनाला ओळखा। तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललाशी, हे खरे आहे। मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में। खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी। अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत। मनाला विकलांग करू नका। आत्मसंयम व समाज हितैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध। उत्तमोत्तमाला प्रवाही करणे, मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मैं और मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच। यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद

विश्वास हा इतकाच आवश्यक आहे. तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही. धनी अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही. मन काळोखाची गुंफा, मन तेजाची राऊळ, या तेजासाठी या ऊर्जेसाठीच करावा अट्टाहास, अर्थात मनाचा मनाशी संवाद व्हावा. संवाद ही एक चिकित्साच आहे, थेरपी आहे. दासबोधाचा दाखला बघा. मन चिंती ते वैरी न चिंती, आपुलीच सावली भिववती हृदया, आपुलेच पदरव अनामिक भीतीचे भूत, या सर्वांची उपज कुठे तर मनातच होते. म्हणून हा दाखला. तिच्या मनातले हे सदर इतके व्यापकतेकडे नेणारे की विचारांचे वारू लगाम लावण्यापलीकडे. परंतु कुठे थांबायचे हे जसे जीवनात महत्वाचे तसेच लेखनातही महत्वाचे आहे. ते कळणे व तसे वळणे, समजले की जीवन याला कळले हो सहजच म्हणावेसे वाटावे, तद्वतच शब्दांकन ही थांबवता आले तरच मनातल्या भावभावनांचे लेखन प्रकटीकरण मनभावन होण्याची आशा पल्लवित होऊ शकेल, नाही का? वाद नको, संवाद हवा, विसंवाद नकोच नको. म्हणतात ना, मन उजियारा जब जब फैले जग उजियारा होय. या तमसोमा ज्योतिर्गमयच्या मार्गक्रमणासाठी सुसंवादी पथिक होऊया. मनाची ये गुंती गुंफियला शेला, तिच्या म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळाशी आवडावी. या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन. माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण आताच ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय, काहीतरी वेगळी चव, लवकर झटपट बनणारं असं काय बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळींना आवडायलाही हवं. अशावेळी आपण नेहमीच ऍपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध, 2 केळी, 1 चमचा चिया सीड्स. हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण 1 तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचेत. इकडे मिक्सरमध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की करून बघा. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम आताच आपण ऐकलं. मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित केला. FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो दुपारचा 1 वाजतोय. ऐकूया बातमीपत्र आमच्या केंद्रावरून काही क्षणातच.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पोलीस हे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक नसून नागरिकांचे मित्र आणि मार्गदर्शक बनले पाहिजेत असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथं सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट पोलीस कलर प्रदान सोहळ्यात त्या आज बोलत होत्या. पोलिसांनी लोकांच्या समस्या समजून घेत मदतीची भूमिका स्वीकारली तर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, यामुळे समाजात सुरक्षा, कायदा आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक मजबूत होण्यास मदत होईल असं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं. राष्ट्रीय महिला आयोगानं भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबतच्या शिफारसी असलेला एक सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. अलीकडील कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क बळकट झाले असले तरी कायदेशीर जागरूकता आणि न्यायाची उपलब्धता आणखी सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. हा अहवाल विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो, तसंच मुस्लिम महिलांशी संबंधित विविध कायद्यांचा आढावा घेण्यात आला. देशाच्या काही भागात ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं बकरी ईद निमित्त छावणी ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंगोलीतही बकरी ईद उत्साहात साजरी होत आहे. शहरातल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांच्या वतीनं नमाज पठण करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, नेते तसंच स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकानं मैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंतांचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे 4 किलो वजनाचे भारतीय हत्तीचे हस्तिदंत जप्त करण्यात आले. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत IFMS आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी FSAS हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्यांकडून खत खरेदी करता येईल, त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबत गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ ग्रेड मिळाला आहे. अशा तब्बल 29 महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्वाधिक 18, लातूर जिल्ह्यातल्या 7 आणि परभणी जिल्ह्यातल्या 4 महाविद्यालयांचा समावेश आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षणात एकूण 72 महाविद्यालयांच्या यादीमध्ये केवळ 5 महाविद्यालयांना ओ ग्रेड आणि 11 महाविद्यालयांना ए ग्रेड मिळवता आला आहे. 13 महाविद्यालयांना बी ग्रेड, 4 महाविद्यालयांना सी ग्रेड, 5 महाविद्यालयांना डी ग्रेड मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित

गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार आहे. बीड शहरातल्या 6 उपकेंद्रावर ही परीक्षा होणार असून जिल्ह्यातून एकूण 1530 उमेदवार परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. बंगळूरु इथं सुरू असलेल्या 8व्या इंडियन खुल्या पॅरा अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा दुहेरी पॅराऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू सुमित अंतिल यानं स्वतःचा जागतिक विक्रम मोडला आहे. पुरुषांच्या भालाफेकीत F64 प्रकारात सुमितनं 74.82 मीटर लांब भाला फेकून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर श्रोते आमचे कार्यक्रम एआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:05:44 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हळदी कुंकू या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया निखारे या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत। संगीत आहे बाळ पळसुले यांचं।

गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एपवर देखील ऐकू शकता. श्रोता एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका http://awards.gov.in. निवेदन संपलं.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गंगाधर भामरे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि रंजना पेठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

लक्ष्मीची पावले या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि रंजना पेठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आणि या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्ता.

0: ఆకాశవాణి ముంబై. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात

म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती आनंद शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत हो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त हो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली असून ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती, त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, डीडी न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग

शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक.

0: सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378° 7.8 मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपवर जगात सर्वत्र. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सांगली.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 676.29 कोटी खर्चाला मंजुरी, आरेवाडी इथल्या बिरोबा मंदिराच्या पर्यटनासाठी 150 कोटीच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान, यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 676.29 कोटी खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगानं जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखून ठेवून विकास कामं प्रस्तावित करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणं, खतं, कीटकनाशकं वेळेत उपलब्ध करून द्यावीत, ही सर्व उत्पादनं गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले. दरम्यान जिल्ह्यात सध्या खरीप पेरणी पूर्व मशागतींना वेग आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोक अदालतीत 3173 प्रकरणं तडजोडीनं तसंच 439 प्रलंबित प्रकरणं अशी एकंदर 3612 प्रकरणं निकाली करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी 13 रुग्णालयांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालयं कार्यरत आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या बिरोबा देवस्थानचा 149.75 कोटी खर्चाचा पर्यटन विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या. बिरोबा देवालय इथं पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. यात्रा काळात 1.5 ते 2 लाख भाविक 2 दिवस मुक्कामाला असतात. या क्षेत्राच्या विकास कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन बिरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात 66 टँकर्स तसंच 126 विहिरींचं अधिग्रहण आणि 9 विंधन विहिरी घेणं अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4.8 कोटी रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 टँकर आणि 7 विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या स्त्रियांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद निर्माण व्हावी या उद्देशानं सांगलीतील सुवासिनी ग्रुपतर्फे अधिक मासानिमित्त हळदी कुंकू आणि वाण भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. 4 वर्षापूर्वी अस्मिता पत्की यांनी या सुवासिनी ग्रुप उपक्रमाची स्थापना केली. समाजात उपेक्षित वाटणाऱ्या महिलांना मानसिक आधार देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना समाजात सन्मानानं आणि कणखरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरात आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर होत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं चांदणे शब्द स्वरांचे

0: सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात यशश्री जोशी, श्रीरंग जोशी आणि ओंकार कुष्टे या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी आकाशवाणीची मूळ निर्मिती असलेली अनेक लोकप्रिय गीतं तसंच काही नवीन गीतं सादर केली. केशवराव अप्पाजी चौगुले सभागृहात झालेल्या या संगीत सभेला रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर श्रोतेहो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, 1:45:46 झालेली आहेत.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com. आत्मा मालिक
5: ये. कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
7: विजिट atmamalikonline.com.

लता मंगेशकर यांच्या स्वरात आम्रपाली या चित्रपटातली गीतरचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकली. हसरत जयपुरी यांच्या या रचनेला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी.

एफएम बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 2 वाजलेत. आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट गीतांचा.

0: किशोर कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची रचना श्रोते आताच आपण ऐकली. जुली या चित्रपटातील संगीत राजेश रोशन यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बातो बातो मी या चित्रपटातलं हे गीत आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा स्वर, अमित खन्ना यांची रचना आणि संगीत राजेश रोशन यांचं.
1: कहिए
2: सुनिए सुनिए
1: कहिए कहिए ना.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85 9637 35 4985.

किशोर कुमार यांच्या आवाजात याराणा या चित्रपटातलं गीत श्रोते होत तसं पण ऐकलं. अंजन यांची ही रचना होती आणि संगीत राजेश रोशन यांचं होतं. आपण आस्वाद घेतायत हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: दिल तुझको दिया या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत श्रोते हत्तच आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं राजेश रोशन यांचं.
1: हम सबने ये ठाना है भारत स्वच्छ बनाना है. हम सबका है एक ही नारा साफ सुथरा हो देश हमारा. स्वच्छ भारत का है जन अभियान घर घर तक ये पहुंचे पैगाम. गली गली सड़क सड़क पूरा शहर स्वच्छ हो एक अकेला क्या करे इसमें सबका साथ हो. स्वच्छ बने ये भारत सारा घर घर में फैले उजियारा. सफाई का ये पावन अभियान मिलकर बनाए भारत महान.

मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांच्या युगल स्वरात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली रचना श्रोते होते आपण ऐकली. आनंद बक्षी यांची ही रचना होती आणि चित्रपट जीवन मृत्यू. याबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM बँड 101

101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. दुपारचे 2:30 होत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश। सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा। भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी

0: पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या 5ही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. CBSEच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत CBSEच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगतीसंदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या

0: क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरुकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिटअंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने मैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: सखियों को, श्रोताओं को ईद की बहुत सारी बधाइयां और शुभकामनाएं दीजिए.

एफएम बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 4 वाजता संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अभी आप सुन रहे थे हमारा विशेष कार्यक्रम संदेश टू सोल्जर्स। ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
1: संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला। FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम श्रोते आपण ऐकत आहात। सायंकाळचे 5 वाजतात। विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत।

0: और अब छाया गीत से मंदाकिनी जोशी को दें इजाजत। नमस्कार।
1: विविध भारतीचे कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकले। हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले। आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे।

एफएम बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. थोड्याच वेळात

हॅलो हाय आणि नमस्कार मित्रांनो, युवावाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 9 दशकं अवघ्या भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि तिची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, फाळणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचे प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओचं केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोनवरून

देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक कार्यक्रम, आमची माती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे. तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळायचं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल मधील ते नाटकं ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं. तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युववाणीला आपण कसं विसरू शकतो? तरुणाईच्या उमेदीला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचं आकाश देण्याचं काम युववाणीने पिढ्यान पिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काय जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या सुखदुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षाचा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: डा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग तिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेद विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या व्हेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रिये

0: लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शनवर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे ह्याच्या आवाजात. आणि आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या क्षेत्रातील तज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू मॅडम.
2: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
3: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाचा कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वीनंतर डिप्लोमाला, 12वीनंतर इंजिनिअरिंगला किंवा MTech आणि PhD करून पण येऊ शकतो. त्या कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्समध्ये एंटर करू शकतो.
2: ओके ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
3: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर BSNL, इस्रो, DRDO आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळवता येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे IT, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि IT क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये पण इलेक्ट्रॉनिकचा खूप वापर वाढला, तिथेही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
2: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टर

0: मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना
1: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये तर असतातच असतात. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे आयटी इंडस्ट्रीत पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची मागणी मोठी आहे.
0: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
1: हो नक्कीच. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये नेटवर्क इंटरनेट ऑफ थिंग्स जिथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले जातात क्लाउड कम्प्युटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझायनिंग एम्बेडेड सिस्टम यामध्ये पण खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियंत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही तर ते स्मार्ट आणि AI विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांचे नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
0: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
1: नक्कीच. सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत. जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं इनोव्हेशन हब बनवणे मेक इन इंडिया डिजिटल इंडिया प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन सेमीकंडक्टर चिप टेलिकम्युनिकेशन उपकरणे इलेक्ट्रॉनिक उत्पन्न याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन स्टार्टअप कुशल अभियंत्याकरता रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच असेल आता भारताने 3 सेमीकंडक्टर फाउंड्रीज आता लॉन्च केलेल्या आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये यामध्ये प्रोत्साहन आणि गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे थोडक्यात सांगायचं असलं तर सरकारची दृष्टी भारताला फक्त इलेक्ट्रॉनिक्स वापरकर्ता न बनवता डिझाईन उत्पादन आणि तंत्रज्ञान मध्ये या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता डेव्हलप करणं हे आपला उद्देश सुरू आहे.
0: अच्छा अच्छा. सर आता आपण बोलता बोलता मेक इन इंडियाचा उल्लेख केला तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कडे आल्यानंतर नोकऱ्या तर ते करतातच पण ज्यावेळेला स्टार्टअप हा विषय येतो तर त्यावेळेला त्यांच्या कॉलेज पिरियड मध्येच त्यांना स्टार्टअप साठी पण ट्रेनिंग मिळतं का?
1: हो. आजकाल मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यामुळे भारत सरकारनी किंवा आजकाल जो नवीन ट्रेंड आलेला आहे मुलं आता इंजिनिअरिंग नंतर फक्त नोकऱ्यांकरता न जाता स्वतःचे उद्योग सुरू करणं स्वतःचे स्टार्टअप सुरू करणं यामध्ये खूप जास्त त्यांच्या ओढ आहे आणि आता सक्सेस पण मिळत आहे. याकरता खूप साऱ्या फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता मार्गदर्शन पण अवेलेबल आहे. मला वाटतं यामध्ये आपले युनिकॉर्न खूप सारे तयार होतात आणि यामध्ये मुलं आता नोकऱ्या घेणारे न करून नोकऱ्या देणारे आता बनतात तर यामध्ये आपले स्टार्टअप पण वाढतात आणि नवीन हे रोजगार यामध्ये डेव्हलप होत आहेत.
0: ओके. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातल्या संधींबद्दल तर आपण बोलूच पण तत्पूर्वी मला हे विचारायचंय की समजा या क्षेत्राचं शिक्षणच घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना तर ते कशा पद्धतीने घेता येईल? काय प्रोसेस आहे त्या सगळ्याची?
1: याकरता आता समजा आपण तिथे दोन वेगवेगळे आहे. तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निक तर 10वीच्या नंतर आपण पॉलिटेक्निकला जाऊ शकतो आणि इंजिनिअरिंग करायचं असेल ग्रॅज्युएशन तर आपण 12वीच्या नंतर जाऊ शकतो किंवा पॉलिटेक्निकच्या नंतर डायरेक्ट सेकंडरीला जाऊ शकतो. यामध्ये मुलांनी काय करायचं? सर्वात आधी मुलांनी आपला उद्देश आणि आपला इंटरेस्ट कशात आहे हे सगळं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सला जायचं असेल किंवा आयटी सेक्टरमध्ये जायचं असेल तर सर्वात आधी त्यांचे जे प्रोसेस आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे कॅप म्हणून प्रोसेस असते सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस त्यामध्ये DTE राबवत असते. त्यामध्ये मुलांना आता 12वीची एक्झाम देणं गरजेचं आहे. समजा आपण ग्रॅज्युएशन लाव करतोय तर त्यानंतर त्यांनी 12वीच्या पर्सेंटेजच्या सोबत आता CET ची एक प्रोसेस आहे. CET ची एक्झाम असते आणि JEE ची एक्झाम तर या बेसवर CET चे मार्क आणि JEE च्या मार्कच्या भरोशावर त्यांची ऍडमिशन असते. तर त्यांनी CET आणि JEE ची एक्झाम चांगली द्यावी कारण त्याच्या भरोशावर त्याच्या याच्यावरच त्यांची रँकिंग लागेल. रँकिंग लागल्यानंतर एक साधारणत जून पासून CET ची कॅपची प्रोसेस सुरू असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. त्यात मुलांनी अप्लाय करायचे. अप्लाय केल्यानंतर आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे जे आपली मार्कशीट TC समजा कोणी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी डोमिसाईल सर्टिफिकेट

0: क्रिकेट हे सारी मुलांनी रेडी ठेवायचे असते आणि कास्ट व्हॅलिडिटी पण कारण आमचा असा अनुभव आहे की मुलांकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे खूप वेळेवर धावपळ असते तर मुलांनी ही तयारी पूर्व तयारी आपण म्हणता येईल ती करून घ्यावी आपल्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे तिथला रेप्युटेशन त्याचा कट ऑफ काय हे एकदा बघून घ्यावं त्यांनी म्हणजे आपली एक प्रायोरिटी लिस्ट तयार होईल की मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे ही नाही तर मग दुसरं की तिसरं आपली प्रायोरिटी लिस्ट तयार होईल आणि यानंतर या मुलांनी मग मेरिट लिस्ट लागेल मेरिट लिस्ट नंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायचे असतात आणि त्या थ्रू मग कॉलेज अलॉट होतात कॉलेज अलॉट झाल्यानंतर तिथे ऍडमिशन घ्यायची असते तर मुलांनी समजा आपली पूर्व तयारी केली डॉक्युमेंटेशनची आणि आपल्या प्रायोरिटीची तर मला वाटतं यामध्ये मुलं चांगले करू शकतील बट आपल्याला जे हवं असलेलं कॉलेज नाही मिळालं तर प्लॅन बी प्लॅन सी मुलांनी तयार ठेवावं म्हणजे ड्रॉप न घेता आपण या कॉलेजला नाही तर दुसऱ्या कॉलेजला आपण जाऊ तर आपल्या पर्सेंटेजनुसार आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंटनुसार आणि आपल्या स्कोपनुसार कॉलेजची त्यांनी प्रायोरिटी लिस्ट तयार ठेवावी आणि मार्क पण चांगले मिळाले तर चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकाल.
1: अच्छा कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किल सेट्स असतात तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा ओव्हरऑलच इंजिनिअरिंग परसिव्ह करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं काही स्पेसिफिक स्किल सेट आहे का.
0: हो इंजिनियर म्हटलं की आपल्या एक डोक्यात होतं की त्याला त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे आणि अनालिसिस पॉवर पाहिजे ह्या दोन गोष्टी त्याच्याकडे पाहिजेच पाहिजे आणि सपोर्टिव्ह टू त्याचे एक नॉलेज. तर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही तेच शिकवत असतो की त्या मुलांनी एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याला त्या प्रॉब्लेमला समजण्याचा दृष्टिकोन ही कॅपेबिलिटी त्याच्याकडे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर याच्याकरता ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह पॉवर आहे थोडं अनालिटिकल पॉवर आहे त्या मुलांनी इंजिनिअरिंगला बिलकुल जायला पाहिजे सोबत त्याच्या मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचं नॉलेज याची गरज चांगलं नाही पण ऍटलिस्ट त्याची आवड कमीत कमी पाहिजे तर त्यामध्ये तो मुलगा इंजिनिअरला मला वाटतं खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंग मध्ये जे शिकवतात त्यामध्ये त्याची स्किल अनालिटिक पॉवर कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे त्याची डेव्हलप होतच होतं कारण आज हे विषय जे शिकणार आहेत भविष्यात यातले 10% 20% 30% विषय नाहीसे होणार पण जी त्याच्यात कॅपेबिलिटी ऑफ लर्निंग ऑफ न्यू थिंग नवीन गोष्ट शिकण्याची ती जी प्रोसेस जी तयार होऊन जाणार हे त्याच्याकरता लाईफ लॉंग नेहमी करता त्याच्या लक्षात.
1: बरोबर आपण आता बोलता असं नोकरी संदर्भात बोलत होतो तर तुम्ही एक म्हणालात की आजकाल विद्यार्थी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याकडे जास्त त्यांचा कल आहे पण आपण जेव्हा ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमचा म्हणू किंवा एक असा विचार करतो की पेरेंट्सचं माइंडसेट की शिक्षण घ्या इंजिनिअरिंग कर चांगली पॅकेजची नोकरी घे आणि सेटल हो पण तुम्हाला असा काही अनुभव आहे का की विद्यार्थी ज्यावेळेला नोकरीच्या ऐवजी स्टार्टअप कडे वळले त्यावेळेला पेरेंट्सनी असा काही वेगळा स्टँड घेतला.
0: नक्कीच खूप अनुभव आहे या साऱ्या गोष्टीत याला आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप म्हणतो. जसं आपलं कल्चर आजच्या घडीला असं आहे की कोणतेही पॅरेंट विचार करतो की तो मुलगा माझा मुलगा आता इंजिनियर झाल्यानंतर तो नोकरी करेल आणि जॉब मध्ये जाईल पण समजा मुलांनी वेगळा विचार केला की मला स्टार्टअप करायचं आहे तर पॅरेंट हा विचार करतात की त्याला तो कधी सक्सेस होईल आणि कधी तो त्या गोष्टीत जाईल याला फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप मध्ये किंवा फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप मध्ये याला मुलांना फॅमिली प्रेशर आणि फॅमिली रेजिस्टन्स खूप जास्त असतं पण आजकाल काही पॅरेंट मला वाटतं पॅरेंटलाही असं आहे की मुलांना ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष त्यांना द्यावं समजा तो सक्सेस झाला त्या गोष्टीत तर ठीक आहे अदरवाईज तो त्याला जॉब मध्ये तर आपण त्याला एवढे वर्ष त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याला सपोर्ट केलं आणखी 3-4 वर्ष त्याला द्या समजा तो सक्सेस झाला तर एखाद वेळी त्याच्याकडेच 10 ते 12 ग्रॅज्युएट किंवा जॉब तो लोकांना देऊ शकतो आणि खूप चांगला सक्सेस होऊ शकतो तर हा मला पॅरेंटला एक म्हणणं आहे. आणि आजकाल खूप साऱ्या सिस्टम याच्याकरता काम करतात आहे कॉलेजेस याकरता देतात आहे आणि मेंटर्स पण अव्हेलेबल आहेत यासारख्या आणि सक्सेस स्टोरी आहेत यावेळी तर मला वाटतं पॅरेंटनी याची दखल घेतली तर छान होईल.
1: एखादं उदाहरण देऊ शकलात सक्सेस स्टोरी पैकी तर
0: मी नाव कोणाचे घेणं ठीक राहणार नाही पण आमच्या कॉलेजला असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पॅरेंटनी खूप त्यांना अपोज केलं होतं की त्यांना सांगितलं की तू बेटर आहे की तू जॉबला जा पण त्या मुलाची जीव होती की मला माझ्या स्वतः स्टार्टअप सुरू केलं होतं त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये पण खूप सारे छान विनर प्राईज विनर होते ते त्यानंतर त्यांनी स्वतः स्टार्टअप सुरू केलं. आता मी परवा जेव्हा त्याच्याशी बोललो तर त्याला इंजिनिअरिंग व्हायला 4 वर्ष झाले. आज सुरुवातीला त्याचं स्टार्टअप खूप छोटं होतं, म्हणजे तो फक्त 3च लोक काम करायचे, ते मित्र होते. आजच्या घडीला त्याच्याकडे 22 लोक वर्किंग आहेत. तर मला वाटते याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी आणि 4 वर्ष स्टार्टअप आहेत. तर मला वाटते नवीन विजन आहे, नवीन एनर्जी आहे मुलांची, आपण त्यांना सपोर्ट केला तर मला वाटतं खूप चांगलं करतील ते.
1: अगदीच अगदीच. जाता जाता आमच्या युवा मित्रांना आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्र

0: क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल?
1: माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सल्ला असेल की इंजिनिअरिंग करताना फक्त मार्क्स मिळवण्यापुरते मर्यादित राहू नका. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्या. कॉलेजमध्ये असताना छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतः हाताळणे सुरू करा. इलेक्ट्रॉनिक सोबत आजकाल प्रोग्रामिंगची लँग्वेजेस येणंही खूप फायद्याचे ठरते. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि आयओटी हे नवीन नवीन दालनं त्यांनी एक्सप्लोर करायला पाहिजे. इंडस्ट्रीला काय हवे हे ओळखून इंटर्नशिप नक्की करा. तुमची आवड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला या क्षेत्रात नक्कीच यशा शिखरावर नेऊन ठेवेल.
0: नक्कीच नक्कीच. सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू.
0: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने डॉक्टर दिनेश पडोळे यांची करिअर मंत्र या मालेत घेतलेली मुलाखत. आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र, 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र आणि 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्याचबरोबर 6:10 बातमीपत्र प्रसारित होईल आमच्या केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून,

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वी परीक्षेचं पुनर्मूल्यांकन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरून सिद्धरमैया पायउतार. सत्तेत सहभागापासून वंचित असल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खंत. प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं भोपाळ इथं निधन. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत 29 महाविद्यालयांना प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच. आता सविस्तर बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तसंच मूल्यमापनातल्या विसंगतीसंदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्याच्या प्रगतीबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज आपल्या पदा

0: पदाचा राजीनामा दिला. मे 2023 मध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सिद्धरमैया दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते. यापूर्वीही त्यांनी 2013 ते 2018 या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. काँग्रेस पक्षाला कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे नामनिर्देशित मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावं अशी विनंती सिद्धरामय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. भाजप शिवसेना युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज यवतमाळ इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नसून एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता अशी नाराजी आठवले यांनी व्यक्त केली. भाजपच्या कोट्यातून आम्हाला विधान परिषद किंवा महामंडळ मिळायला हवं असं सांगतानाच महायुतीत रिपाईला दुर्लक्षित करू नये अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून बेमुदत उपोषणाचा मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा इशारा दिला आहे. या आंदोलनादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मुंबई महानगर प्रदेशात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीनं मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून तिचा विस्तार आता ठाणे भिवंडी उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. बद्र यांना बऱ्याच काळापासून स्मृतीभ्रंशाचा आजार होता. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती सातत्यानं खालावली होती. आज त्यांचं निधन झालं. बशीर यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत.
2: जिंदगी तूने मुझे कब्र में कम दी है जमीन, पाव फैलाऊ तो दीवार से सर लगता है. आयुष्याकडे अशी तक्रार करणारे बशीर बद्र यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1935 रोजी उत्तर प्रदेशात अयोध्या इथं झाला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मेरठ इथल्या महाविद्यालयात उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. बशीर यांचे हिंदीत 12 अधिक तर उर्दूत 7 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. खुदा हमको ऐसी खुदाई न दे की अपने सिवा कुछ दिखाई न दे अशा साध्या सोप्या शब्दांचा नेमका वापर हे बशीर यांच्या रचनांचं सौंदर्य मानलं जातं. त्यांच्या रचनांमधून स्नेह, विरह आणि वेदनेसह जीवनातलं प्रतिबिंब उमटतं, म्हणूनच त्यांच्या रचना जनमानसात प्रिय ठरल्या. आपल्या एका रचनेत ते म्हणतात, 7 संदूकों में भरकर दफन कर दो नफरते, आज इंसान को मोहब्बत की जरूरत है. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
0: साहित्यातील योगदानाबद्दल डॉ बशीर बद्र यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बद्र यांना श्रद्धांजली वाहिली. बद्र यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या भगुरिया त्यांच्या जन्मगावी नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, नेते तसंच स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. धाराशिव इथं जयस्तो प्रतिष्ठानच्या वतीनं सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सावरकर चौकात सावरकरांचा पुतळा बसवून चौकाचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी अपेक्षा यावेळी जयस्तो प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बीड इथल्या सावरकर महाविद्यालयात सावरकर जयंती साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं समग्र जीवन आणि साहित्य सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे असं भारतीय शिक्षण प्रसारक

0: संस्थेचे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य यावेळी म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ ग्रेड मिळाला आहे. अशा तब्बल 29 महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्वाधिक 18, लातूर जिल्ह्यातल्या 7 आणि परभणी जिल्ह्यातल्या 4 महाविद्यालयांचा समावेश आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षणात एकूण 72 महाविद्यालयांच्या यादीमध्ये केवळ 5 महाविद्यालयांना ओ ग्रेड आणि 11 महाविद्यालयांना ए ग्रेड मिळवता आला आहे. 13 महाविद्यालयांना बी ग्रेड, 4 महाविद्यालयांना सी ग्रेड, 5 महाविद्यालयांना डी ग्रेड मिळाला आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरीद आज राज्यात भक्तिभावानं साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं बकरी ईदनिमित्त छावणी ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अँसे यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपूरी इथं सर्वाधिक 46.6 तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 41.2, छत्रपती संभाजीनगर इथं 39.6, बीड 39.1 तर धाराशिव इथं 38.8 तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वी परीक्षेचं पुनर्मूल्यांकन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा, कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरून सिद्धरमैया पायउतार, सत्तेत सहभागापासून वंचित असल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खंत, प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं भोपाळ इथं निधन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत 29 महाविद्यालयांना प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका वंदना कश्यपः. आदौ मुख्य वार्ताः. कर्णाटकस्य मुख्यमंत्री सिद्धरमैया स्वपदात् औपचारिकरूपेण त्यागपत्रं प्रदत्तवान्. डीके शिवकुमारः नूतन मुख्यमंत्रित्वेन पदभारं ग्रहीष्यति. राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मू सिक्किम आरक्षक दलाय राष्ट्रपति ध्वज सम्मानं प्रदत्तवती. अत्रांतरे सिक्किम राज्यं पूर्ण साक्षर राज्यत्वेन घोषितम्. होर्मुज जलडमरु मध्यस्य समीपे आक्रमणान्तरं अमेरिका ईरान देशयोः मध्ये अवसादः वर्तितः. गृहमंत्री अमित शाहः गांधीनगरे जनसभायां अवैध प्रवासीनां देशात् निष्कासनार्थं सर्वकारस्य दृढसंकल्पं पुनः प्रत्यपादयत्. अपि च बैडमिंटन प्रतिस्पर्धायां पीवी सिंधु तथा च लक्ष्य सेनः सिंगापुर ओपन इत्यस्य प्रागुपान्त्यचक्रे प्रविष्टवन्तौ. अथ वार्ताः विस्तरेण. कर्णाटकस्य मुख्यमंत्री सिद्धरमैया इत्यसौ अद्य लोकभवने राज्यपालस्य सचिवाय औपचारिकरूपेण स्वकीयं त्यागपत्रं समर्पितवान्. वार्ताहरान् सम्बोधयन् सः स्वयं प्रमाणितवान् यत् त्यागपत्रं सचिवाय औपचारिकरूपेण प्रदत्तमिति. अत्रावसरे सः राज्यपालं नूतन मुख्यमन्त्रिणः पदभारं ग्रहणाय आमन्त्रयितुं साग्रहं निवेदितवान्. यतोहि विधानसभायां 37% अधिक विधायकानां समर्थन सहचारेण कांग्रेस दलस्य पूर्ण बहुमतं वर्तते. तेन सूचितं यत् कांग्रेस उच्चाधिकारिभिः तस्मै राज्यसभायाः सदस्यता प्रस्ताविता आसीत्, परञ्च सः राष्ट्रिय राजनीतिना स्वकीयाम् अरुचिं प्रकटयन् प्रोक्तवान् यत् सः राज्यस्य जनानां कृते एव निरन्तरं कार्यं करिष्यति. सिद्धरमैया इत्येतौ

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा। या कार्यक्रमात आपण महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार। श्रोते हो कामगार म्हटला तर विविध कारखान्यात काम करणारा, मग ती खदान असो की निरनिराळे कारखाने असोत। आता कारखाने म्हटले तर केमिकलचे कारखाने, मेटल्सचे कारखाने, आपण विविध उद्योगांमध्ये वाहनांचे कारखाने, वाहनांचे पार्ट्स तयार करणारे कारखाने, वस्त्रोद्योग मधील कार्य करणारे कारखाने आणि अशा या कारखान्यात काम करणारे कामगार पुरुषच नव्हे तर स्त्रिया सुद्धा आज या विश्वात आहेत, अर्थात कामगार विश्वात। आणि महिला कामगार म्हटला तर महिला कामगारांच्या काही वेगळ्या समस्या सुद्धा असतात आणि या समस्या सामाजिक पण असतात। तेव्हा आज महिला कामगारांच्या समस्या ज्या सामाजिक आहेत आणि त्यावर कोणकोणते

0: उपाय आहेत याचे निरासरण करण्यासाठी आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत ज्यांनी पीएचडी हे सोशियोलॉजी या विषयात केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी त्यांना पीएचडी प्रदान केलेली आहे आणि मागील 17 वर्षापासून त्या निर्धन पाटील वाघाय कॉलेज लाखनी जिल्हा भंडारा या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे समाजशास्त्र अभ्यास मंडळाची त्या सदस्य आहेत नागपूर विद्यापीठामध्ये आणि कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठामध्ये अभ्यास मंडळामध्ये सदस्य म्हणून तसेच पीएचडी गाईड म्हणून त्यांच्याकडे सध्या 5 विद्यार्थी पीएचडी कार्य करून राहिले आहेत अशा या डॉक्टर अनुराधा खाडे आणि समाजातील समाज कार्यामध्ये सुद्धा त्या सक्रिय सहभाग घेणाऱ्या आहेत बरं का. तर डॉक्टर अनुराधा मॅडम तुमच्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: आकाशवाणीचे श्रोते हो, माझा सगळ्यांना नमस्कार.
0: तर कामगार बंधू आणि भगिनींनो, आपण जाणून घेऊया आज महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावर उपाय. तर मॅडम, आपला पहिला प्रश्न एक साधारण प्रश्न म्हणजे असा की आज बघा महिला कामगार प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत आणि अशा या सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला कामगारांचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे. तर तुमच्या माहितीप्रमाणे आज कुठल्या क्षेत्रात महिला कामगार या जास्त प्रमाणात कार्य करून राहिलेत?
1: आज महिला कामगार आपल्याला विविध उद्योगांमध्ये, कारखान्यांमध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करताना दिसून येतात. काही क्षेत्रामध्ये तर महिलांचे प्रमाण हे पुरुषांच्या पेक्षाही आपल्याला जास्त दिसून येतात. त्यामध्ये वस्त्रोद्योग आणि रेडीमेड कपड्यांचा उद्योग आहे, यामध्ये शिवणकाम आहे, गारमेंट फॅक्टरी आहे, सूतगिरण्या आहेत, भरतकाम करणे आहे. या अशा वस्त्रोद्योगाच्या याच्यामध्ये बऱ्याच महिला कामगारांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे अन्न प्रक्रिया उद्योग, याच्यामध्ये छोटे छोटे कुटीर उद्योग आहे, लघु उद्योग आहे, पापड मसाले लोणची तयार करणे आहे, बेकरी उद्योग आहे, दुग्ध व्यवसाय आहे, फूड पॅकेजिंग आहे, यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील महिलांचं प्रमाण किंवा कामगारांचं जे प्रमाण आहे महिला कामगारांचं ते जास्त असलेलं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल या क्षेत्रामध्ये पण आता महिला आलेल्या आपल्याला दिसून येतात. आरोग्य सेवा क्षेत्र, यामध्ये नर्स आहे, आशा वर्कर्स आहे, अंगणवाडी सेविका आहे, त्याचबरोबर लॅब टेक्निशियन आहे, अशा सुद्धा महिला कामगार कार्यरत आहे. त्यानंतरचं मोठं क्षेत्र म्हणजे आता शिक्षण क्षेत्र आहे, याच्यामध्ये आयटी कार्यालय आहे, कॉल सेंटर आहे, डेटा एंट्री करणे किंवा बँकिंग आहे, ई कॉमर्स आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्याला महिला कामगार दिसून येतात. शहरी भागाचा जर विचार आपण केला आता तर आपल्याला जास्तीत जास्त महिला कामगार या मॉल्समध्ये, मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये सेल्स गर्ल्स म्हणून किंवा कॅशियर म्हणून कार्य करताना दिसून येतात. आणि सगळ्यात महत्वाचं आज महिला कामगारांचा जो जास्त वर्ग जो आहे तो घरगुती आणि असंघटित क्षेत्रामध्ये जास्त कार्यरत असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये घर भांडी करणे, धुणं करणे, त्याचबरोबर स्वयंपाक करणे, साफसफाई करणे इत्यादी अनेक कार्यामध्ये आज महिला कामगार आपल्याला दिसून येतात.
0: बरोबर आहे, कारण आपण तसा विचार केला तर आज आपली भारताची लोकसंख्या आपण जर पकडली तर त्याच्यातली अर्धी लोकसंख्या जी आहे ती महिलांचीच आहे.
1: बरोबर.
0: आणि महिलांचं विश्व पण हे थोडं वेगळं आहे. जरी आपण सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर एक मुलगी कुणाची तरी मुलगी आहे, मग शिक्षण झाल्यानंतर आणि मग कुणाची तरी सून होते
1: आणि मग पुन्हा कुणाची तरी आई होते.
0: हा नाही, म्हणजे कुणाची तरी पत्नी होते पण ती जन्मजन्माची आई सुद्धा होते. आणि आजच्या तारखेला आपण असा विचार केला की बघा इतकी महागाई वाढून गेलेली आहे की माणसाच्या पुरुषाच्या एका पगारात काही भागत नाही.
1: बरोबर.
0: मग त्यामुळे आता महिला सुद्धा
1: पुढे आल्या
0: की आपल्याला काहीतरी कमवलं पाहिजे आणि कमवणं मिळून तो त्या कुटुंबाला हातभार लागतोय आणि म्हणूनच या सगळ्या महिला आज या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आणि आपलं विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे, कुठेतरी कार्य करत राहावं. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा माझ्या डोक्यात असा आला मॅडम की बघा आता महिला कामगार या संघटित पण आहेत. आताच तुम्ही सांगितलं की संघटित आणि असंघटित, तर संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या या ज्या महिला आहेत त्या कशा प्रकारे विभागल्या गेलेल्या आहेत याबद्दलची थोडी माहिती आमच्या कामगार मंडळींना सांगाल?
1: बरोबर, हा छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आता यामध्ये संघटित क्षेत्र म्हणजे काय आणि असंघटित क्षेत्र म्हणजे काय ते बघू. संघटित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी निश्चित पगार मिळतो, कामाचे नियम असतात आणि सुट्या आणि सरकारी सुविधा सुद्धा त्यांना दिल्या जातात, यालाच आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. जसं याच्यामध्ये सरकारी कार्यालय आहे, बँका आहेत, शाळा व महाविद्यालय

0: महाविद्यालयामध्ये नोकरी करणे आहे, रुग्णालय आहे किंवा मोठे कारखाने आहे, या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये ज्या महिला कामगार काम करतात त्याला आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. आणि असंघटित म्हणजे ज्या ठिकाणी ठराविक सुरक्षा स्त्रियांना दिल्या जात नाही किंवा महिला कामगारांना दिल्या जात नाही आणि ज्या सुविधा मिळतात त्या सुद्धा खूप कमी प्रमाणात त्यांना तिथे पुरविल्या जातात, तर त्यालाच आपण असंघटित क्षेत्र असं म्हणतो. याच्यामध्ये जसं की शेतीकाम आहे, घरकाम आहे, बांधकाम मजुरी आहे, शिवणकाम आहे किंवा लघु उद्योग आहे, या क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्या महिला कामगार त्याला असंघटित क्षेत्र असं म्हटलं जातं.
1: पण आज मला वाटतं दोन्हीकडे आपण असा विचार केला तर संघटित क्षेत्रामध्ये जास्त महिला काम करणारे आहेत की असंघटित क्षेत्रामध्ये जास्त आहेत, आपण असा आकड्यांचा विचार केला तर?
0: तर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग, महिला वर्ग हा जास्त प्रमाणात दिसून येतो. आपल्या जर भारताचा आपण जर रेशो बघितला, विचार केला तर आपल्याला असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा महिला कामगारांचा वर्ग हा जास्त दिसून येतोय.
1: अच्छा, बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला आपण बघतोय आजच्या प्रत्येक घरामध्ये म्हणा, प्रत्येक कुटुंबियांमध्ये म्हणा, घरकाम करण्यासाठी मोलकरणीचं काम करणारे, घरची साफसफाई धुणी भांडी करणाऱ्या सुद्धा महिला प्रत्येक घरात आपल्याला
0: दिसून येतात आज.
1: आणि बहुतांश मला वाटतं ह्या सगळ्या खेड्यातील किंवा इतर प्रांतातील आलेल्या महिला आहेत ज्यांना स्थलांतर होऊन आलेले आहे. बरं, पुढचा प्रश्न असा पुन्हा विचारायचा वाटतो मॅडम की बघा, आता संघटित क्षेत्रातील महिला कामगारांना त्यांच्या काही वेगळ्या समस्या असतात. कामगार म्हटला तर 24 तासातनं काम करणारा कामगार आहे, तीन तीन शिफ्टमध्ये सुद्धा काम करणारे कामगार आहेत, मग त्यात महिला सुद्धा आहेत काही कामगार, तर यांच्या काही सामाजिक समस्या अशा काही असतात का?
0: हो, आज जर आपण संघटित क्षेत्र बघा किंवा असंघटित क्षेत्र, इथे जो महिला वर्ग काम करतो आहे, कामगार जो वर्ग आहे, त्यांना कामाचा जो समस्या आहे किंवा सामाजिक समस्या ज्या आहे त्या दोन्हीकडे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कामाचा ताण, जो संघटित क्षेत्रामध्ये जो कामाचा स्ट्रेस झाला आपण म्हणतो तो आज त्यांना त्यांच्यावर जास्त आलेला आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये जी पदोन्नती होते, संघटित क्षेत्रामध्ये पदोन्नती केल्या जाते, त्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. आज जरी आपण म्हटलं की स्त्री पुरुष समान आहे तरी कुठे ना कुठेतरी भेदभाव केला जातो. त्यांचं जो कार्यस्थळ आहे तिथे त्यांचा लैंगिक छळ सुद्धा केला जातो. बऱ्याच महिला याच्याबद्दल बोलत नाही परंतु त्यांचा कार्यस्थळी लैंगिक छळ केला जातो. त्याचबरोबर त्यांची जी रात्रपाळीची जी ड्युटी असते त्याच्यामध्ये त्या असुरक्षित असतात, त्यांना पूर्ण सुरक्षितता मिळत नाही. आणि घर आणि नोकरी हा जो दुहेरी ताण आहे हा सुद्धा महिला कामगारावर असलेला आपल्याला दिसून येतो.
1: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला आपण म्हणतो, आता बघा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला म्हणू आपण, जसं आता आजच्या तारखेला बस कंडक्टर सुद्धा महिला आहेत.
0: बरोबर आहे,
1: त्याचप्रमाणे बस ड्रायव्हर पण आता बनलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आता ज्या ठिकाणी मेट्रो सिटी आहे, मेट्रोची रेल आहे म्हणा किंवा एक्सप्रेस ट्रेन सुद्धा आहेत, या ठिकाणी सुद्धा महिला पायलट म्हणूया, महिला ड्रायव्हर म्हणूया, म्हणजे एक्सप्रेस ट्रेनच्या म्हणतोय आणि लोकल ट्रेन्सच्या वगैरे, त्या सुद्धा महिला आलेल्या आहेत. आता ह्या 18 ते 20 तास या लोकल चालू असतात मुंबई सारख्या ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी, मेट्रोपॉलिटन सिटी ठिकाणी, आणि मेट्रो सुद्धा, लोकल मेट्रो सुद्धा पुष्कळ ठिकाणी आलेले, तिथे पण महिला आलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विमानामध्ये जाणाऱ्या ज्या हवाई सुंदर्या आहेत,
0: आता पायलट पण
1: स्त्रिया पण आलेल्या, आता हे विमानात 24 तास सुरू असतात जाणाऱ्या येण्याचं. त्या दिवशी पण बघा, मी असंच विमानतळावर येत असतो आणि एका जणाने सांगितलं, एका टॅक्सीमध्ये बसलेल्या प्रवाशांनी, अरे बोले मेरे को बोले 2 बजे की फ्लाईट आहे, मुझे शारजा जाना आहे, बोले नागपूर से शारजा. तर बर्डी वरून त्या प्रायव्हेट टॅक्सी चालकांनी एका कस्टमरला घेतलं, बोले म्हणजे 12 बजे मला रिपोर्ट करणं पडतंय, बोले आप मेरे को जल्दी से पोहोचाओ. घेतलं बा सहज म्हणून त्यांच्याशी गप्पा मारल्या महिला कामगार, तर त्या हवाई सुंदर होत्या. मुझे बोले कोई वक्त का ये तकाजा नाही आहे, बोले असं तिने सांगितलं. आणि म्हणे आम्हाला म्हणे 2 तास आधी, फ्लाय होण्याच्या 2 तास आधी आम्हाला एअरपोर्टला रिपोर्टिंग करावं लागतं. दिवस नाही, रात्र नाही, काहीही नाही, म्हणे कुठल्या फ्लाईटला जी ड्युटी लागली त्या पर्टिक्युलर एअरलाईन्सच्या यायला ते आम्हाला पूर्ण कम्प्लीट करावी
0: लागते. बरोबर,
1: तर त्यांचं जेवण खाण्याचा वेळ पाळत नाही, ते झोपण्याचा वेळ सुद्धा त्यांना नसतो, असं त्यांच्याकडनं ते कथित झालं. सहज म्हणून असंच बोललो. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा असं विचारायचं वाटतं मॅडम की बघा, असंघटित क्षेत्रातील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर मानल्या जातात. जसं आता तुम्ही सांगितलं की महिलांचा कार्यस्थळी लैंगिक छळ होतो, रात्रपाळीतील असुरक्षितता त्यांना असते, तर अशा काही गंभीर मानल्या जाणाऱ्या समस्या याबाबत आपण काय सांगू शकाल?
0: याचं उत्तर तर होय आहे, कारण असंघटित क्षेत्रामधील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर असलेल्या आपल्याला दिसून येतात. तशा संघटित क्षेत्रामध्ये स्त्रिया या शिक्षित आहेत, बऱ्याच प्रमाणात त्या शिक्षित झालेल्या आहेत, तसं असंघटित क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्यांना मिळणारं हे वेतन फार कमी असतं, त्याचबरोबर त्यांच्या नोकरीची सुरक्षितता

0: त्यांना प्रदान केली जात नाही, त्यांच्या आरोग्याच्या कुठल्याही सुविधा त्यांना याच्यामध्ये दिल्या जात नाही. त्याचप्रमाणे जास्त शारीरिक श्रम त्यांना हे करावे लागतात, कारण आपण बघितलंय की असंघटित क्षेत्रामध्ये बरेच मजूर वर्ग हा बांधकामाचा काम करणारे आहे, शेतामध्ये काम करणारे आहे, घरगुती कामं करणारे आहे, त्याच्यामध्ये त्यांना शारीरिक श्रम हे जास्त लागतात. आणि बऱ्याचशा ठिकाणी त्यांना सामाजिक सुरक्षा सुद्धा दिल्या जात नाही, त्याचा सुद्धा अभाव दिसून येतो. म्हणून यांच्या समस्या या आपल्याला असंघटित कामगारांच्या समस्या या जास्त असलेल्या समाजामध्ये दिसून येतात.
1: बरं, पुढचा पुन्हा प्रश्न असा विचारू वाटतो की बघा, आता ज्या महिला ज्या ठिकाणी कार्यस्थळी काम करत आहेत, का विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करणाऱ्या म्हणा किंवा कुठल्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या, तर अशा कोणत्या सामाजिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते?
0: जसं की लिंगभेद आहे, म्हणजे

0: समोर जावे लागते.
1: जसं की लिंगभेद आहे, म्हणजे स्त्री पुरुष लिंगभेद आताही आपल्या समाजात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर वेतनातील असमानता आहे, हा मुख्य प्रश्न आपल्याला सांगावा असं वाटतो याच्यात. त्यानंतर लैंगिक क्षय, स्त्रियांचा लैंगिक क्षय हा बऱ्याच ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आता याचं जे उदाहरण म्हणायचं असेल तर ते अशोक खरातचं जे प्रकरण आहे ते आपण याला जोडू शकतो नक्कीच. त्याच्यानंतर मानसिक ताण, आजकाल सगळ्याच कामाचा मानसिक ताण हा स्त्री कामगारांना दिसून येतो. त्याच्यानंतर अपुरी सुरक्षा आहे आणि त्याचबरोबर बाल संगोपन सुविधांचा सुद्धा अभाव आहे. कारण आता बाळ छोटं 6 महिन्यापर्यंत संघटित क्षेत्रामध्ये स्त्रियांना सुट्ट्या मिळतात, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचा सांभाळण्याचा जो प्रश्न येतो तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे जे बाल संगोपनाच्या सुविधा आहे त्यांचा अभाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. त्याच्यामुळे या बऱ्याचशा अशा सामाजिक ज्या समस्या आहेत त्यांना सामना करावा लागतो.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला अशा वेगवेगळ्या सामाजिक समस्यांना तोंड देणे महिलांना तरी मला वाटतं जरा जडच जाते असं वाटतंय.
1: बरोबर आहे.
0: तर मॅडम आपण थोडासा आता ब्रेक घेऊया. श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत आणि त्यांची मुलाखत चालली आहे आणि आपला विषय आज आहे महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाय. तर मॅडम आपण थोडा विरंगुळा घेऊया आणि विरंगुळामध्ये आपण आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत थोडं ऐकूया. आणि ते आवडीचं गीत कुठलं पण चालेल, देशभक्ती गीत, भक्ती गीत, कुठलं मराठी चित्रपटातील, हिंदी चित्रपटातील, तुम्ही तुमच्या मुखातून थोडं म्हणून दाखवलं तर आमच्या कामगार मंडळींना नक्कीच ऐकायला आवडेल.
1: चालेल, माझं आवडीचं मराठी गाणं आहे रुपेरी वाळू.

0: त्यांचं सुद्धा आरोग्य सांभाळायचं असतं. अशा वेळेस अशा महिला कामगारांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
1: माझ्या मते महिलांनी शिक्षण, सर्वात पहिले तर महिला कामगार जरी असेल तरी त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे, त्यांच्या कौशल्याचा विकास करायला पाहिजे. बऱ्याच महिलांमध्ये विविध गुण असलेले आपल्याला दिसून येतात, तर त्या कौशल्यांचा विकास त्यांनी करायला पाहिजे. त्यांच्या आरोग्याची, जे आपलं शरीर ज्याच्यावर चालतं ते आरोग्य त्यांनी सांभाळायला पाहिजे. त्याचबरोबर कुटुंबाला हातभार लावायचा आहे, म्हणजे आर्थिक बचत हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो महिला कामगारांनी करायला पाहिजे. त्याचबरोबर कायद्याची माहिती त्यांनी ठेवायला पाहिजे. छोटा मोठा का असेना कुठलाही गुन्हा जर त्यांच्यासोबत घडतो आहे तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती महिलांनी ठेवायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास तो त्यांनी बाळगायला पाहिजे. आणि या गोष्टींना महिलांनी प्राधान्य द्यायला पाहिजे, म्हणजे स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी जपायला पाहिजे.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला प्रत्येक व्यक्तीला, मग ते महिला असो वा पुरुष असो, आपला स्वतःचा विकास करणे हे महत्वाचं ठरतं. बरं, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया मॅडम. तर पुढचा प्रश्न असा पुन्हा विचारसं वाटतो आहे की बघा, आता ज्या ठिकाणी महिला कामगार या कार्य करण्यासाठी कार्यस्थळी आहेत आणि अशा वेळेस काही वेगळ्या समस्या जर निर्माण झाल्या त्या कार्यालयात म्हणा, त्या कार्यस्थळी म्हणा, फॅक्टरीमध्ये म्हणा, तर अशा वेळेस महिलांनी काय केलं पाहिजे?
1: ज्या ठिकाणी महिला कामगार काम करत आहे आणि त्यांना जर कुठे दाद मागायची असेल कुठल्या गोष्टीसाठी, तर त्यांनी सर्वप्रथम आपले वरिष्ठ अधिकारी किंवा व्यवस्थापनाकडे तक्रार करायला पाहिजे. त्यानंतर महिला तक्रार निवारण समिती हे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आता स्थापन झालेली आहे, त्यांच्याकडे त्यांना दाद मागता येते. त्याचबरोबर कामगार संघटना किंवा महिला आयोगाची सुद्धा त्यांना मदत घेता येते. आपण आता बघतो की प्रत्येक ठिकाणी कामगारांच्या संघटना तयार झालेल्या आहे, त्यांच्या मार्फत सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. त्याचबरोबर पोलीस आहेत, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून त्यांच्याकडून मदत घेता येते. त्याचबरोबर कायद्याची सुद्धा मदत त्यांना घेता येते. आणि आता महत्वाचं म्हणजे महिला हेल्पलाईनचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो, म्हणजे प्रत्येक महिलेसाठी आता महिला हेल्पलाईन सुरू झालेली आहे, त्यांना त्या हेल्पलाईनवर स्वतःसाठी दाद मागता येते.
0: बरोबर आहे, कारण प्रत्येक ठिकाणी महिला कामगारांना असो की पुरुष कामगार असो, काहीतरी घटना घटत असतात आणि त्या घटनांना सामोरे त्यांना जावं लागतं आणि अशा वेळेस त्यांनी काय करायला पाहिजे ही पण एक महत्वाची बाब आहे. बरं, पुढचा प्रश्न असा विचारायचा वाटतो की बघा, आता महिला कामगार या जर संघटितपणे आल्या आणि त्यांनी एकत्रीकरण केलं स्वतःचं, तर मला वाटते त्यांच्या समस्या या चांगल्या प्रकारे सोडवू शकतील.
1: बरोबर आहे,
0: तर अशा कोणत्या पद्धतीने आपण या समस्यांना सोडवू शकू?
1: सर्वप्रथम तर महिलांनी संघटना स्थापन करायला पाहिजे किंवा त्यांनी एकत्रित यायला पाहिजे. कुठल्याही समस्येचा सामना करण्यासाठी त्यांनी एकत्रित यायला पाहिजे, आपल्या समस्या मांडायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की कुठे लैंगिक छळ होतो आहे तर त्या महिला बोलत नाही, दुसऱ्यांना सांगत नाही, तर अशा ज्या समस्या आहे त्या महिलांनी एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांच्यामध्ये जागृती कार्यक्रम घ्यायला पाहिजे, त्यांना समजावून सांगायला पाहिजे एकमेकींना की नाही आम्ही तुझ्या सोबत आहो, जर तुझ्यावर असा काही प्रसंग येतो आहे तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी सुधारणा करू. आणि कायदेशीर मार्ग, म्हणजे स्वतःहून पुढाकार घेण्यापेक्षा कायदेशीर मार्गाचा वापर केलेला कधीही चांगला असतो, आणि त्या मार्गाने जर त्यांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांच्यासाठी जास्त चांगला होऊ शकतो आणि त्यांच्या समस्या पण सोडवल्या जाऊ शकतात.
0: बरोबर आहे, कारण आता कामगार जर संघटित राहिला तर त्यांची एकी राहते.
1: आपण म्हणतो ना
0: एकीचं बळ हे खूप मोठं आहे आज, आणि कुठल्याही क्षेत्रात एकीचं बळ कुठल्याही समस्यांना अगदी हमखासपणे तोंड देऊ शकतं.
1: बरोबर आहे.
0: तर मॅडम, आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, पण शेवटी जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारूस वाटतो, तो म्हणजे आजच्या महिला कामगारांना, मग त्या संघटित असो की असंघटित असोत, अशा महिला कामगारांना तुम्ही असा कोणता महत्वाचा मोलाचा संदेश प्रदान करणार?
1: आपल्याकडे अशी म्हण आहे, स्त्री शक्ती हीच समाजाची खरी शक्ती आहे, त्यामुळे महिलांनी शिक्षण घ्यावं, आत्मविश्वास आणि एकजुटीच्या बळावर स्वतःचे हक्क ओळखावेत. त्यांचे जे स्वतःचे हक्क आहेत ते त्यांना मिळायलाच पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वावलंबी आणि सक्षम जीवन जगावं, इतकंच माझं महिला कामगारांना आज सांगायचं आहे मला, की त्यांनी स्वतः एकजुटीने स्वतःच्या बळावर आपले हक्क ओळखायला पाहिजे आणि स्वतः कुठल्याही जर त्यांच्यावर अन्याय होतो आहे तर स्वतःहून त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवायला पाहिजे.
0: बरोबर आहे, कारण आज भारतीय संविधानाने महिलांसाठी पण एवढे अधिकार दिलेले आहेत. पूर्वी जे अधिकार नव्हते ते अधिकार आज संविधानाने भारताला दिलेले
1: आहे. बरोबर.
0: आपण जर तसा विचार केला तर पूर्वी स्त्रियांना प्रॉपर्टीचा सुद्धा अधिकार नव्हता, तो संविधानाने दिलेला आहे. वोटिंग

0: आमच्या श्रोत्यांना आणि आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत हे नक्कीच आवडलं असणार. तर मुलाखतीच्या पुढे जाऊया मॅडम. आता
1: हो चालेल.
0: आता बघा मॅडम, महिलांनी स्वतःच्या विकासासाठी अशा बऱ्याच काही गोष्टींना एक विचार त्यांचा असतो की आपल्याला आपला विकास झाला पाहिजे. आपल्याकडे काही साहित्य घ्यायचं असतं, त्यांना वॉशिंग मशीन घ्यायची असते, टीव्ही घ्यायचा असतो, घर पण बांधायचं असतं आणि स्वतःसोबत काही बचत सुद्धा करायची असते कुटुंबासाठी, मुलांसाठी.
1: बरोबर.
0: आणि स्वतःसोबत त्यांच्या घरच्या

0: चा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षण सुद्धा घेण्याचा अधिकार नव्हता, पण तो भारतीय संविधानाने स्त्रियांना प्रदान करण्यात
1: आलेला आहे.
0: खरोखर तर आज मॅडम तुम्ही महिला कामगारांना सामाजिक दृष्टिकोनातनं त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाय याबाबतची बरीच काही माहिती तुम्ही आज आमच्या कामगार मंडळींना पुरवलेली आहे, विशेषतः महिला कामगारांना. आमच्या कामगार मंडळींतर्फे आणि स्पेशली महिला कामगारांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे सुद्धा आपले शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगारांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, कामगार सभा. या कार्यक्रमात आपण महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण कामगार सभा हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही ऐकता येईल. आमची पुढील घोषणा थोड्याच वेळात.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 022-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आवश्यायिका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
3: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वाजता एफ एम रेनबो आणि न्यूज ऑन ए आय आर ऍप वर आपकी याद

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, आता तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना. सध्या राज्यात आणि देशभरात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येत आहेत. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ओआरएस वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय प्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूस अशा जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या आणि फळं खा. शरीर झाकून ठेवा. सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. आपत्कालीन मदत. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले तर तात्काळ 112 कॉल करा. सूचना संपली. सायंकाळचे 7 वाजत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका.
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
3: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
2: पण आता सगळे त्यांना लाडके आप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
4: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे, पचनी पडत नाही त्यांच्या. म्हणून हे अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात, त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही.

0: नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है. इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव नौका मालक तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस कुलियते बशीर बद्र अहमद आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरु केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण तूप नूडल्स ताडी शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी

0: कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 वर छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज दरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत अॅडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आवश्यायिका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
3: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
4: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
3: वाह.
4: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
3: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक एफ एम रेनबो आणि न्यूज ऑन ए आय आर ऍप वर आपकी याद आती.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.

0: दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर। श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण। माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात। डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा।
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच। रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता। टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच।
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे।
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची।
0: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
4: चला उलगडू आज ही विस्मय गाथा।
5: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, उन्हाळा म्हटला की सुट्ट्या, कैरीचं पन्ह, गारेगार सरबत आणि रसाळ आंबे आठवतात. पण सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोतेहो, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतितीव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉ सुषमा नायर आणि भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी उपमहासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या 17 दिवसांपासून अतितीव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारणा होण्याची शक्यता असून विदर्भातील विविध भागांमध्ये मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना, पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासह शक्यता वर्तवण्यात आला आहे.
2: सध्याच्या उष्णतेच्या लाटा येतात.

0: डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये असतं तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज उष्णतेच्या लाटेची घोषणा करते आणि हे पण दिलं जातं की हे किती दिवस ही लाट चालेल आणि ही लाटांना आपल्याला काय काळजी घ्यायला हवेत आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खाते वेळोवेळी ही सर्व पब्लिकसाठी माहिती देत असते. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण ऐकत असू की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 degree अधिक वाढ झालेला आहे तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढीचे जे प्रकार दिसतात तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत पहिल्या 1 किंवा 2 यायच्या तर आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. आता 3-4 लाटा प्रत्येक सीझनमध्ये एप्रिल आणि मे मध्ये ह्या हीट वेव्हच्या लाटा येतात म्हणजे टेम्परेचर साधारण 40 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्यावेळेस इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं आणि ह्या हीट वेव्हच्या लाटा येण्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थचं टेम्परेचर मागच्या 150 वर्षांमध्ये 1.5 डिग्री सेंटीग्रेडनी वाढलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव्ह करण्यासाठी आपल्याला बघावं लागतं की कुठला प्रदेश हा प्लेन प्रदेश आहे म्हणजे महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आहे आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 डिग्री पेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3-4 दिवसासाठी तर ही हवामान खात्याला पूर्व सूचना त्याची मिळते. हवामान खातं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतं आणि विंड पॅटर्न प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4-5 दिवसांमध्ये तापमान हे 40 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे. तर त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव्ह अलर्ट दिला जातो आणि हे हीट वेव्ह अलर्ट येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट म्हणजे समजा 40 पेक्षा 2-3 डिग्री टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो. 5 डिग्रीनी वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो आणि खूपच 5 डिग्री पेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि हे अलर्ट दिल्यानंतर आपल्याला सर्व पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशनसाठी आम्ही सजेस्ट करतो की 11 ते 4 दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही घर जाणं टाळावं. जर अगदीच ते टाळता येत नसेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यायला हवेत. लूज सुती कपडे घालायला हवेत, पाणी प्यायला हवं, शाळेचं टायमिंग बदलायला हवेत आणि आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत कारण आपण जी काही काळजी घ्यायला हवी होती जे म्हणजे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. पण आता आपण सुरुवात केलेली आहे. आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल आणले, एलईडी लॅम्प्स आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ऑलरेडी 1.5 डिग्रीनी तर ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आणि आताच जर फक्त 1.5 डिग्रीनी वाढल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास झालेत. वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझनल पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे जे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 डिग्री टेम्परेचर वाढाईमुळे आपल्याला जाणवतं आणि जर असंच जर वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट वेव्हच्या घटना जास्तीत जास्त नोट केल्या जातात आणि ज्यावेळेस मान्सून सेट व्हायला लागतो, केरळमध्ये मान्सून येतो आणि तो अडवान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो तर मग 2-3 जून नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेव्हचं ज्यावेळेस पावसाळा सुरू होण्याची शक्यता चालू होते त्यावेळेस हीट वेव्हचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या घटना वारंवार आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल त्याप्रमाणे हीट वेव्हच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणाऱ्या अडवान्स मध्ये म्हणजे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये कुठल्या कुठल्या ट्रिकमध्ये हीट वेव्ह येणार आहेत आणि तिथे काय प्रिकॉशन घ्यायला हवेत त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात आणि हवामान खाते पण देतात. स्पेशली ज्यावेळेस हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर जाण्याचं टाळायला हवं आणि जर शक्यच नसेल बाहेर म्हणजे जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत. म्हणजे वेळोवेळी पाणी प्यायला हवं, जरी तहान नसेल तरी पाणी प्यायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून बाहेर जायला हवं आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे घ्यायला की आपण शेडमध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण थोडासा हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा कमी करू शकतो.
1: श्रोते हो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन

0: नाही तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ओआरएस उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्यात दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोतेहो, आला उन्हाळा, तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. तापमान वाढीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत्वे कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिलीप भोसले.
1: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37 अंश सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते. परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीराला स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मेहनत करावी लागते. यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे, पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम, पोटॅशियम कमी होऊ लागतात. जर आपण वेळेवर पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात. बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, शेतकरी, रस्त्यावरचे विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. ही अवस्था म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर ताण पडतो. शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, स्नायूमध्ये गोळे येणे, मळमळ, उलट्या अशा तक्रारी सुरू होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो, चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो, लघवीचं प्रमाण कमी होते, गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं ही अशी असतात: शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, खूप अशक्तपणा आणि थकवा, मळमळ किंवा उलट्या, जास्त ताण लागणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे, घाम येणे कमी होणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळल्यासारखे बोलणे, चालताना तोल जाणे, काही गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पण पडायला होतं. अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये. त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात. लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते. ते खेळण्यात मग्न राहतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतो. म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते, त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो. समजा उष्माघात किंवा हीट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊन नाही चालत, तात्काळ त्याचं प्रथमोपचार करणं खूप महत्वाचे असते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हातून सावलीत किंवा थंड जागी आणावे, घट्ट कपडे सैल करावेत, व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे, शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी, शुद्धीत असल्यास ORS, पाणी, लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे, शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवावे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. उष्माघाताकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर

0: गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या, ताण लागण्याची वाट पाहू नका. शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. हलके सैल आणि सुती कपडे वापरा. बाहेर जाताना टोपी, छत्री, गॉगलचा वापर करा. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, फळाचे रस यांचा आहारात समावेश करा. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या. घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी. शरीरात अशक्त पणा, चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणे जरुरी आहे. उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन आणि इष्माघातासारख्या गंभीर समस्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.
1: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतोय, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीरातला उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणं टाळा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: एफ एम बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 7:30 झाले आहेत.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
0: प्रसारित करत आहोत कार्यक्रम शेत शिवार.
3: आवड बळीराजाची हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना शीतल निमजेचा अर्थात राधा वहिनीचा,
4: वैशाली वांगीकरचा
5: आणि संजय थोराचा
3: नमस्कार.
5: राम राम मंडळी.
4: शीतल, आज कार्यक्रमात आपल्याला खूप पत्र आलेली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आता गप्पा मारण्यासाठी आज आपल्या श्रोत्यांनी आपल्याला चान्स दिलेला नाहीये. मला काही वाटतं की लगो लग आपण आता पत्राकडे वळूयात.
5: अजिबात वेळ नाही तेव्हा लागा कामाला.

0: चला तर मग कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं पत्र आहे.
1: येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथून शंकरलाल जयस्वाल, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी ज्योती आणि समस्त मित्र परिवार. बागलपाडे तालुका वसमत येथून चंदनराज जयस्वाल, विजया लक्ष्मी, श्रेया आणि मित्र परिवार. तसंच बीड शहर येथून प्रकाश पगारिया आणि मित्र परिवार. मुक्कामपोस वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे, अर्चना अमित लोंढे, स्वाती विजय लोंढे, मीनाक्षी नारायण लोंढे, चार्वी विजय लोंढे आणि तसंच शिवकुमार सोने, नवे पारगाव, प्रवीण बागल खटाव, दीपक चव्हाण, रितेश ज्ञानदार, रणवीर, रेश्मा, राज, नीरज आणि मित्र परिवार. तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सुरेश जैन, पी आर जैन, दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि मित्र परिवार. राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे आणि मित्र परिवार.
0: गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव पुंडे, सोनबाराव पुंडे आणि समस्त मित्रमंडळ. मौजे गोवर्धनचे रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश आणकर आणि मित्र परिवार. नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके.

कृष्णा, अक्षय, करण गागर्डे, समर्थ उमरे आणि समस्त मित्रमंडळ. राहणार बोररांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदर बाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, छगनराव आनंदे, नानोबा माऊली उगले, भानुदास खंडागळे, पुंजारामजी सराटे, भानुदास महाराज आटकळ, गणेश सुंदरबाप्पा जाधव. राहणार जवळा झुटा तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, राज रणवीर, किशोर शिंदे, विनायकराव सोसे, उत्तमराव दादा खरात आणि मित्र परिवार, तसंच दिनेश वर्मा, करुणा वर्मा, दत्तरंगी येतन भागवत वर्मा, गुलाबदास माणिकपुरी, विश्वनाथ साहू, दुर्गाराम साहू आणि समस्त मित्रमंडळ. तालुका उमनाबाद जिल्हा बिदर येतन धरमसिंह राजपूत, पूनम, निलेश, पूजा, श्रद्धा राजपूत. राहणार भवानी दापका, तालुका कमलनगर येतन संजय उद्बाळे, मंगला उद्बाळे, आकाश, विकास, करण आणि समस्त उद्बाळे परिवार. या गीताची आवड कळविणारे आपले हे पुढचे श्रोते आहेत संजय मुसळे, कुंभार गली श्रीरामपूर येथून, अशोक दले, सविता दले, अनिकेत दले, रोहिणी दले, ऋषिकेश दले, जीविका दले, पनवेल पुणे येथन अजय सोनोने, करिश्मा सोनोने, अविका सोनोने, विशाखा सोनोने, शत्रुघ्न गायकवाड, मुक्काम भिलज, पोस्ट भोगाव, तालुका जिंतूर, तसंच संजय मुसळे हिंगोली येथन, शेगाव बुलढाणा महाराष्ट्र येथून, संतोष काळे, तेजस काळे, गजानन सालोकार, राजू माथे आणि हिरामन किरडे, तसंच मेहरनगर उमरखेड येथन अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, प्रणिता, सिद्धांश गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, शुगर फॅक्टरी गेवराई येथून दिनकर साळवे, गंगा साळवे आणि समस्त मित्रमंडळ. या सगळ्या श्रोत्यांना कृषी प्रक्रिया नव उद्योगातील संधी आणि आव्हाने या विषयीचा संवाद मनापासून आवडलेला आहे. सहभाग होता वैशाली वांगेकर आणि शीतल निमजे यांचा आणि सोबतच कृषीवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर अनिल पांडे यांनी सांगितलेली माहिती देखील आम्हाला मनापासून आवडली. चला तर मग मंडळी, आता ऐकूयात या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं एक छानसं गीत.

राणा बरसाले मळात आंतरवाली दाई तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून ज्ञानेश्वर माऊली बरसाले दामूअण्णा बरसाले बाळासाहेब बरसाले कुंडलिकराव बरसाले पांडुरंग ज्ञानदेव बरसाले सखाराम काका बरसाले कार्तिक बरसाले अशोक काका बरसाले बंडू नाना आटकळ अनंतराव यादव एकनाथ दादा बरसाले ज्ञानोबा माऊली उगले अंकल राहणार जिरडगाव राहणार जवळा झोटे तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झोटे

0: श्रुती संग्राम अनिल झुटे सुनील झुटे भगवान रामभाऊ रणपिसे परमेश्वर सुंदर परसु बाळू रणपिसे उत्तमराव मामा खरात राहणार कार्ला तालुका जालना आणि समस्त मित्र परिवार.
1: हे श्रोते आहेत वार्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर दिशांत कुमार सिंगणकर वंदना धुळे अर्पिताताई धुळे आणि समस्त सिंगणकर परिवार. विडूळ तालुका उमरखेडचे श्रोते आहेत गंगाधर पोपलवाड सम्यक पोपलवाड प्रियंका पोपलवाड लक्ष्मीबाई पोपलवाड भारत धुळे आणि उत्तम जमदाडे हे छानसं पत्र पाठवतात. राहणार सिरसी खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेडचे श्रोते आहेत शशिकांत कदम सुनीता कदम अविनाश गजानन समीक्षा सायली सुयश हिंदवी आणि कृष्णा कदम. हिडोळती तालुका अहमदपूरचे जिल्हा लातूरचे श्रोते आहेत नामदेव कलमे आकाश कलमे आशा कलमे नारागुडे हे आहेत यरबाग कर्नाटकचे प्रियंका अविनाश रेड्डी हे छानसं पत्र पाठवतात.
2: तसंच तामसा रोड हातगाव येथन ओम गायकवाड अविष्कार गायकवाड अनामिका गायकवाड प्रणिता गायकवाड आणि समस्त मित्रमंडळ
0: बरं
2: मारुती शंकर भोसले होर्टीकर हनुमाननगर सोलापूर आणि मालन मारुती भोसले होर्टीकर सचिन मारुती भोसले होर्टीकर आणि समस्त मित्रमंडळ. तसंच नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा इथनं पीएस नावकर निर्मला नावकर विशाल नावकर आणि समस्त नावकर परिवार नरेंद्र नलावडे. तसंच माजलगाव इथनं नारायण शिर्के आणि चंपा शिर्के आणि तसंच मारुतराव पांचाळ लखन कुबदे अॅडव्होकेट संजय रोडे. तालुका परतूर जिल्हा जालना इथून प्रकाश डोणे मंदाकिनी डोणे गणेश डोणे अनंत डोणे दत्ता चटाले जानकीराम काठोके ज्योतिबाई काठोके प्रशांत शुभांगी किशोर राधिका वेदिका रिद्धी सिद्धी मनूर खुर्द तालुका बोदवड जिल्हा जळगावचे हे श्रोते आहेत. तसंच अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथून गणेश लोंढे आम्रपाली लोंढे आरव आणि समस्त मित्रमंडळ. मुक्काम पोस्ट तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथन संतोष नागणे सुजाता नागणे सूरज नागणे समर्थ नागणे आणि समस्त मित्रमंडळ. या सगळ्या श्रोत्यांना लोकशुमीचा गोठा या मालिकेच्या अंतर्गत उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयीची माहिती आणि सोबतच शेळी पालनातील विविध बाबी याविषयी माहिती आम्हाला लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी सांगण्यात आलेली होती ती मनापासून आवडलेली आहे. तसंच आवड बळीराजेची हा शेतकरी बांधवांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम हा देखील आम्हाला मनापासून आवडला. सहभाग होता संजय थोरात आणि शीतल निमजे यांचा. पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग मंडळी आता ऐकूयात कार्यक्रमामध्ये एक छानसं गीत

0: गोपदाबाई गायकवाड, अमोल बादाडे आणि समस्त तांगडे परिवार.
1: बर.
0: मुक्काम पोस्ट बोराळा धरण, तालुका मालेगाव येथून दत्ता घाळ्या, सुनीताताई घाळ्या, सानिका घाळ्या, गजानन घाळ्या आणि समस्त मित्र परिवार.
2: सुंदरखेड राजमाता नगर येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार आणि मित्र परिवार. डोंगरगाव येथून राष्ट्रपाल गजभिये, तन्मय बेबी, अनिष्का, राधिका गजभिये आणि समस्त मित्रमंडळ. अल्ताफ हुजुरे, सैफुलाभ, सबाहत, किरत हुजुरे आणि रेहान्स शेख. ढाणकी तालुका उमरखेड येथून श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओंकार अंजली डांगे. गुरुचोक पोफाळी येथून गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे आणि मित्र परिवार. जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी आणि समस्त जोशी परिवार, तसंच गणेश हादगावकर. याच गाण्याची आवड आपल्याला लिहून कळविलेली आहे. वरुळ जवळ का येत ना, महेंद्र सरकटे, विजया सरकटे, स्वराज वानखेडे आणि मित्र परिवार. मुक्काम पोस्ट चकलंबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड येत ना. दिनकर साळवे, संस्कार, अक्षय, श्रेया, श्रेयश, गंगा साळवे आणि मित्र परिवार. यानंतरचं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत. रेवली तालुका परळी वैजनाथ येत ना, उमरे मामा, सर्जेराव गव्हाणे, कवडगाव, सुमन, सुंदरराव, पृथ्वीराज, धनंजय, शिवराज, मनीषा, अनिता आणि समस्त उमरे परिवार. मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, जयदीप, प्रेरणा, अपर्णा, दीपाली आणि समस्त हलगे परिवार. तसंच सोबतच जिल्हा वडवणी येथनं संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावणी, पार्थ, हर्ष पाटील. मुक्काम पोस्ट गुंजोटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूरहून प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रुपाली, तुकाराम आलापुरे, जयश्री, श्रीकांत आलापुरे आणि समस्त मित्रमंडळ. जगन्नाथ आंबले, सीताराम बांगर, कावलगाव तालुका पूर्ण जिल्हा परभणी येत ना, विठ्ठल पिसाळ, सीमा पिसाळ, कृष्णा पिसाळ, मंगेश पिसाळ आणि समस्त मित्रमंडळ. कोलासर तालुका नांदुरा महाराष्ट्र येत ना, प्रमोद बगाडे, वर्षा बगाडे, प्रतीक बगाडे, संकेत बगाडे, श्रीनिवास गोंडे. तसंच रहाटगाव कॅम्प अमरावती येत ना, श्याम किटे, वंदना किटे, कार्तिक किटे, भाविका किटे आणि समस्त किटे परिवार. सिद्धार्थनगर दर्यापूर बाबरी येत ना, गजानन एले, नवदीप एले, विश्वदीप एले, कंचन एले, पुरुषोत्तम शामतकर. छत्रपती संभाजीनगर येथून प्रकाश बोरगावकर, सुषमा बोरगावकर, प्रांजली, सोहम बोरगावकर, सदानंद विराज, स्वीट अंशुमन, बेबी ओवी, तसंच अमोल पवार.
1: तर हे श्रोते आहेत छत्रपती शाहूनगर हिंगोलीचे पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी, सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले. नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णाचे हे श्रोते आहेत शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम वैष्णवी, सुवर्णा वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे. सोबत आहेत मारुतराव भुसारे, नावकीकर, गणेशराव मोरे, आहेरवाडीकर. सोबत आहेत पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोलीचे हे श्रोते आहेत सुनील जबडे, टेलर आर डी इंगोले, नामदेवराव शिंदे, पंडितराव शिंदे, चांदू बलखंडे, छोटू दादा इंगोले आणि समस्त परिवार. तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडचं हे छानसं पत्र पाठवतात तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कुशीवर्ता शिंपले, कांचन शिंपले, साक्षी ठेंबरे आणि समस्त शिंपले परिवार. समतानगर परळी वैजनाथचे हे श्रोते आहेत शिवदास गलांडे, सौजय, श्रीताई गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि समस्त गलांडे परिवार हे छानसं पत्र पाठवतात.
0: या सर्व श्रोत्यांना राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत खूप आवडली. या मुलाखतीतून आम्हाला खरीप हंगामाची कोणकोणती तयारी करायला हवी, त्यासाठी शेतकरी बांधवांनी पूर्वतयारी काय करायला हवी याविषयीची सविस्तर माहिती या मुलाखतीतून आम्हाला प्राप्त झाली. त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं या सर्व श्रोत्यांनी लिहून कळवले. श्रोते हो, पत्र पाठवलं, खूप खूप धन्यवाद. चला तर ऐकूया तुमच्याही आवडीचं हे छानसं गीत.

0: दसमले चौक परतूर जिल्हा जालन्याचे श्रोते आहेत सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सर्जे, सौ जयश्रीताई दसमले, कुमारी शिवानी दसमले, सौ अर्चना काटे, कुमारी आकांक्षा काटे आणि समस्त दसमले आणि काटे परिवार. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे, भवसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर, ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा, रामदास देवराव पाटील डोंगरे सावरगाव हडप हे आपले श्रोते आहेत. मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोलीचे हे श्रोते आहेत सदानंद मुळे, सौ संजीवनीताई मुळे, सौ साधनाताई मोगलकर, सौ अर्चनाताई रोहिणकर, कुमारी माहेश्वरी रोहिणकर, सौ प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मुळे परिवार हे छानस पत्र पाठवतात.
1: मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकीर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख हिप्परसोगा, तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चान्नी अयुब सय्यद, बाराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद आणि मित्र परिवार, राहना तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूर इथून प्रज्ञा राजकुमार मध्येवाड, सुरेखा लक्ष्मण मध्येवाड, संकेत साईनाथ निखिल, तसंच मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूर इथून भागवत मोटेगावकर, भाग्यश्री प्रसाद मोटेगावकर, मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून अरुणा काळे, एडी कांबळे, अतुल गौतमी धम्मदिना आणि तसंच मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून प्रशिक, मेघना, तुषार, एकता, उत्कर्ष कांबळे, अरुण येळगुडकर आणि समस्त मित्र परिवार.
2: मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडहून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्रमंडळ.
1: बरं,
2: तसंच बघ बाळू पाटील, सविता पाटील, नितीन पाटील, नलिनी पाटील आणि समस्त मित्रमंडळ. कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, तसंच अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे.

0: एडी कांबळे, मौजी चंदूर आणि सुरेश साबळे, ओंकार साबळे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते होते. मुक्काम पोस्ट वळसंगी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूरहून उमेश चंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, संकेत साईनाथ देव्यानी, धनश्री आणि समर्थ नाळापुरे. तसंच मुक्काम पोस्ट नागठाणा, तालुका जिल्हा वाशिम येथन गजानन परिहार, उषा परिहार, अक्षय, अतुल, सुषमा, समर्थ आणि समस्त परिहार परिवार. मुक्काम पोस्ट खेरडावाडी, तालुका जिल्हा हिंगोली येथन शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, उत्तम बोडखे. मुक्काम पोस्ट असोलवाडी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथन आत्माराम असोले, ललिता, दुर्गा आणि समस्त असोले परिवार.
1: तालुका मंठा, जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत विठ्ठलराव अण्णा बोराडे, बाबासाहेब बोराडे, दीपकराव बोराडे, साईप्रसाद, गणेश बोराडे, महेश, योगेश आणि अनिल बोराडे आणि सोबत आहेत शिवांश, गणेश जाधव, बोर रांजणीकर.
2: बर.
1: रवळगाव तालुका सेलू, जिल्हा परभणीचे श्रोते आहेत शंकर भदरगे, छाया भदरगे, सुबोध भदरगे, विक्रांत भदरगे आणि समस्त भदरगे परिवार.
2: तसंच छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी येथून निजाम शेख, नुपूर, वरुण साबळे, उद्धव साबळे आणि मित्रपरिवार. तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथून शंकर गिरबिडे, सुमन गिरबिडे, दिलीप गिरबिडे, कविता गिरबिडे आणि मित्रपरिवार. राहणार खुजडा तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथून भगवान कुरे, मारुती, पूर्वाजी कुरे, गोरखनाथ कुरे, आदिनाथ कुरे आणि मित्रपरिवार.
0: रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, सदाशिव थोरात, जिल्हा बीडचे हे श्रोते होते. गुंजाळा तालुका, जिल्हा बीड येथन नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा घुगे, महेश, निर्मला, भगवान आणि समस्त मित्र मंडळ.
2: बरं.
0: तसंच मेहरनगर, उमरखेड येथन अभिजित गव्हाणकर, राही, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, विश्वकर्मानगर नागपूर येथन शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर आणि समस्त मित्रमंडळ.
1: हे पत्र नखाते हदगाव तालुका पाथरीचे हे श्रोते आहेत शिवाजी नखाते, जान्हवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त नखाते परिवार.
2: बरं.
1: कुंडलवाडी, जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत गंगाधर सावनकर, विजय, लक्ष्मी सावनकर, राजेश, राकेश, रिषिता आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट दैठणा, ठाकूरबुवा इथून चंद्रकांत बापूराव शेवलकर, देवेंद्र शेवलकर, पूजाताई शेवलकर, लताबाई शेवलकर, चिरंजीव संस्कार शेवलकर आणि स्वरांजली शेवलकर.
2: आणि तसंच समतानगर, परळी वैजनाथ इथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि मित्र परिवार. वाघाडी येथून बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत, प्रेरणा आणि मित्रपरिवार. दौलतबाग, मुरादाबाद येथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली, जुनेद अब्बासी आणि मित्रपरिवार. या सर्व श्रोत्यांना हळद लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तज्ज्ञ पंकज एकशिंगे यांची प्रसारित झालेली मुलाखत खूप आवडली. आणि तसंच हळद लागवडीसाठी जमिनीचा प्रकार, हळदीचे कोणकोणते वाण आहेत आणि त्या कशा पद्धतीने आपण त्याची पेरणी करायला हवी जेणेकरून आपल्याला त्यापासून अधिक उत्पादन मिळेल याविषयीची सविस्तर अशी माहिती या मुलाखतीतून आम्हाला मिळाली. या मुलाखतीचा फायदा आमच्या समस्त शेतकरी वर्गाला होईल यात काही शंका नाही असं आमच्या या सर्व श्रोत्यांनी लिहून कळवलंय. श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं छानसं गीत.

0: तर श्रोते हो, असा होता आजचा आपला सर्वांचा तुमचा आमचा आवडीचा कार्यक्रम, ज्याची आपण प्रत्येक गुरुवारी वाट पाहत असतो, ज्याचं नाव आहे
1: आवड बळी राजाची।
0: या कार्यक्रमातून आपला मित्र मी संजय थोरात,
1: मी शीतल निमजे
2: आणि मी वैशाली वांगीकर,
0: आम्ही तिघही आपला निरोप घेत आहोत। पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात, तोपर्यंत
1: नमस्कार।

0: शेतशिवार शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. FM Band 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
3: आत्मा मालिक ये.
4: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
5: atmamalikonline.com.
3: आत्मा मालिक ये.
6: अर्थनीति बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीति.
7: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
6: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी

0: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान.
1: FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकतात. श्रोतेहो, सायंकाळचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले.
3: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है. इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
2: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत एआय अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि एआय संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी डीके शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठी

0: आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्री पदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले.
1: आम्ही आत्मवचन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती, आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेची तयारी केली होती. हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाहीये. देवेंद्रजीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक एमएलसी आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका, स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशीदरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हिनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते

0: अशीरभद्र अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजले. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान शिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीरभद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा, डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक शिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत आणि प्रसिद्ध शायर बशीरभद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकारी यांनी गायलेला ऊर्जेचा पोवाडा ऐकूया.

आताच आपण राणी वर्मा यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया एन एस पोहनेरकर लिखित करुणा देशपांडे यांच्या आवाजातलं गाणं.